सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 27 मे 2026 सकाळचे 5:56 झालेली आहेत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

मृदुला जोशी यांच्या स्वरात भवान्यष्टकम आत्ताच आपण ऐकलत. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 6:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातली ही भक्तीरचना.

आपण ऐकत आहात प्रभात वंदन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूया अमेय दाते यांच्या स्वरातली ही भक्ती रचना.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी अमोणकर यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना.

0: समूह स्वरातल्या या रचनेबरोबरच प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. श्रोतेहो, आता कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया आंतरमशागत या विषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार आपल्याला जी वेगवेगळी कामं करावी लागतात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतरमशागत असं म्हटलं जातं. आंतरमशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपणी करणं, तणनाशकांचा वापर, खंदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर किंवा वरखताचे हप्ते देणं, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा आंतरमशागतीमध्ये समावेश होतो. एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं हे आवश्यक असतं. त्यासाठी उगवण विरळ झाल्यानंतर त्वरित नांग्या भरून घ्याव्यात. तसेच पीक दाट उगवण्यास 10-12 विरळणी करणं आवश्यक आहे. विरळणी करत असताना रोगट आणि खुजे रोपं उपटून काढून टाकावीत. आंतरमशागतीमध्ये कोळपणी हे काम फार महत्त्वाचं आहे. पीक साधारणतः महिनाभराचं झाल्यानंतर कोळपणीचं काम सुरू करावं. कोळपणी केल्यामुळं जमिनी भुसभुशीत होते, तणांचा नाश होतो. पिकांची अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळं पीक जोमानं वाढतं. याशिवाय कोळपणीमुळं जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन हे केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळं थांबलं जातं. 2-3 कोळपणी केल्यामुळं पिकं जोमानं वाढतात. मंडळी, अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं हे गरजेचं असतं. एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपण आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो. कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाचा योग्य वेळी वापर करणं हे उपयुक्त असतं. त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेले तण

0: आपण काढून टाकावं. ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रेझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथेलिन हे तणनाशक फवारावं. पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची योग्य सोय नसेल तर अशा वेळी आच्छादन करावं. आच्छादनामुळे जमिनीची मूळची ओल जास्त काळ टिकते. दिलेल्या पाण्याची अगर पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात. आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा, उष्टावळ इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण करायला हवा. फळपिकांच्या बाबतीत आच्छादन हे फारच उपयुक्त ठरतं. भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम आपल्याला करावं लागतं. ऊसासारख्या पिकात दातेरी अवजारांच्या साह्यानं 3 ते 4 वेळा चाळणी करावी लागते, बाळ बांधणी करावी लागते. त्यानंतर शेवटच्या खताचा डोस देऊनही मुठ्ठी बांधणी करून घेतली जाते. त्याशिवाय रासायनिक खतांचे राहिलेले हप्ते हे शिफारसीनुसार द्यावे लागतात. द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्या लागतात. किडी रोगांच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या इत्यादी आपण शिफारसीनुसार करायला हव्यात. पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे आंतरमशागतीतील एक महत्त्वाचं काम आहे. संरक्षित पाण्याचे योग्य नियोजन करावं. उभ्या पिकात जास्त पाणी साचलं असल्यास ते त्वरित काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय पिकांचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करावं. मोकाट जनावरापासून देखील संरक्षण करावं. आंतरमशागतीचे जी जी कामं करायची असतात ती वेळेवर केली तर संबंधित पिकांपासून आपल्याला अपेक्षित उत्पादन नक्कीच मिळू शकेल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आंतरमशागत याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद. निर्मिती सहाय्य गायत्री भरणकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखेडे. निर्मिती आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची.
2: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
3: श्रोते हो, नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
4: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे. आणि ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा, थकवा आहे हेही कमी होईल.

0: ला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
0: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनकिलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता परिसर या कार्यक्रमात ऐकूया जागतिक तापमान वाढ याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग. वक्त्या आदिती शारंधर, निवेदन विद्या तावडे यांचं, सादरकर्ते विवेक वानखेडे आणि निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.
4: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
5: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा

0: बचतीचे अभियान करणे, ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
3: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 6:55 झालेली आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता आज दिनांक 7:10 प्रादेशिक बातम्या 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम

8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा कार्यक्रम ऐकू शकाल 8:55. सकाळी 9:10 सैनिके पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 9:15 आणि 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमात मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखती

चा पहिला भाग निर्मिती सहाय्य दीपा तेलंगे यांचं. भावधारा सकाळी 9:30 10:00 मराठी चित्रपट संगीत 10:15 सामुदायिक गायन पाठ यामध्ये हिंदी गीत आपण ऐकू शकाल. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल 11:00 11:40 भावधारा

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ दुपारी 12 वाजता. आज यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, लेखन अर्चना साने यांचं, सहभाग आरती पटवर्धन, विद्यागौरी ताम्हणकर आणि अर्चना साने, आणि त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन सविता जेरे यांचं, सहभाग अर्चना साने आणि सविता जेरे, आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सातारा जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, कृषी वाणी दुपारी 2 वाजता, दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत संध्याकाळी 5 वाजता, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून, संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात राम महामुनी आणि सहकार्यांच्या स्वरात संगीत भजन. कार्यक्रमांची रूपरेषा ऐकू शकाल 6:30 वाजता. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी लेखक प्राध्यापक बी ए चौगुले यांच्याशी बातचीत, सहभाग महेश इनामदार यांचा, आज याचा पहिला भाग, सादरकर्ते मुक्सित मुजावर. 7:15 बकरी ईदच्या निमित्ताने जमीर नर्देकर यांनी दिलेली माहिती. श्रोतेहो, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बबनराव हळदणकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग सारनट. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
1: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
0: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
1: संपर्क 955-955-3100.
0: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
1: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
0: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
2: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम आज दिनांक. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, 27 मे 2026. आजचा सुविचार: यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. सुविचार आपण ऐकलात.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय्याने घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
4: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
5: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
4: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
5: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
4: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
5: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात
4: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
5: FM वाहिनीच्या 100.6 MHz वर
4: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: आकाशवाणी सांगली,
4: पहिल्यापासून चांगली.
6: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
7: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
6: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
7: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
6: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
7: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
6: आकाशवाणी एक असं माध्यम
7: जे इतिहास,
6: वर्तमान
7: आणि भविष्यातही.
8: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:07 होत आहेत। आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

0: जसे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहित जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल

0: मुंबईत पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52

0: नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
1: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं

0: दुचाकीला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर एका बालकाला वाचवण्यात यश आलं. दोन वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एका महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी चारही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळा राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, एक वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. श्रोतेहो ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

शुभदा मैराळ यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक कीर्तने यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदारे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमात आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शन

0: सूचना निर्गमित केल्यात आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
0: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर हे आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे सेंटर फॉर हिट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माइन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केले. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खर तर अभूतपूर्व होता.
1: हो ना.
0: कारण तसं पाहिलं तर आईला नगर, सोलापूर, बीड हे आवर्षण प्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला होता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सी आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभवला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या वर्षी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार. तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण 2 कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्यात. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा

0: डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतं. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी समजा IMDA भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राउंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण यात नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण बघूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत अग्रगण्य संस्था जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतो त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते. त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय. म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय. विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासाठी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय. त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC NSS याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतोय. तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नाही की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले. विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे.

सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: लहान मुलांमध्ये जो डायबिटीस आपण बघतो त्यांना आपण टाइप 1 diabetes असं म्हणतो, आणि मोठ्यांमध्ये जो बघतो त्याला टाइप 2 diabetes असं म्हणतो, म्हणजे जो 85 नंतर बघितला जायचा. आता जो 25 मध्ये जो डायबिटीस येतोय हा नेमका कुठला डायबिटीस आहे, टाइप 1 आहे का टाइप 2 आहे, कशामुळे होतो, याबद्दल आज बोलूयात.
4: तसं याच्यामध्ये की जर का आपण बघितलं की लहान मुलांमध्ये टाइप 1 म्हणतात कारण त्यांच्याकडे पॅनक्रियाज काम करत नसतो, मग याला ऑटो इम्युन कंडिशन म्हणतात. ऑटो इम्युन कंडिशन जर का आपण बघितलं तर म्हणजे कसं आहे की आपलीच प्रतिकार शक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते. आता त्याला अनेक कारण आहेत, त्याच्यावर मी अनेक ठिकाणी बोललेलो पण आहे. पण जर का आपण बघितलं की आता जर का ह्या मिडिल एज मध्ये होणारा जर का डायबिटीस आपण जर का बघितला तर त्याच्यामध्ये अशी मल्टिपल कारण सांगितली जातात. म्हणजे कसं आहे की जर का आपण खाण्यापिण्यामध्ये जर का बघितलं, बरोबर की नाही, म्हणजे आता ग्लुटीन बद्दल पण बरंच येते, म्हणजे हरित क्रांती झाली त्यावेळेला जे हायब्रिडायझेशन झालं त्यावेळेला जो काही म्हणजे नवीन गहू तयार झाला त्याचं ग्लुटीन आणि पूर्वीच्या ग्लुटीन याच्या आधी जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यानंतर आपण जे काही प्रिझर्व्हेटिव्ह वापरतो प्रत्येक याच्यामध्ये, फूड इंडस्ट्री जी आहे ती अडिक्शन साठी अनेक केमिकल्स वापरते, या सगळ्या गोष्टी काय करतात, तुमचं पचन डिस्टर्ब करतात. मग पचन डिस्टर्ब झाले की मग अनेक प्रकारचे बी कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, अनेक मिनरल्स असतील, यांचं ऍब्सॉर्प्शन काय व्हायला लागले, डिस्टर्ब व्हायला लागले. आणि मग त्याच्यामुळे शरीरामध्ये अनेक गोष्टींची जर का डेफिशियन्सी क्रिएट व्हायला लागली तर मात्र शरीर प्रॉपरली काम करू शकणार नाहीये. आणि मग जर का शरीर प्रॉपरली जर का काम नाही करून झालं की त्याला आपण मेटाबॉलिक इम्बॅलन्स म्हणतो.
3: ओके.
4: आणि डायबिटीस इज अ मेटाबॉलिक डिसीज, आणि जर का हा मेटाबॉलिक इम्बॅलन्स झाला तर त्याच्यातून शुगर वाढायला लागते, कारण शुगर इज द एनर्जी, बरोबर ना. आपण गेलो की पहिल्यांदा ग्लुकोजेस लावली जाते, बरोबर, आणि मग त्याच्यातून काय होतं, मेटाबॉलिक इम्बॅलन्स मधून शुगर वाढायला लागते, आणि हे हल्ली तरुण मुलांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात वाढत चालले.
3: श्रुती हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार बंधत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
4: बेसिकली आता असे जे अनेक मुलं येतात आमच्याकडे, बरोबर आहे ना,

0: मग काही जणांमध्ये मेडिसिननी कंट्रोल होत असते, काही जणांमध्ये अनेक प्रकारचे मेडिसिन दिले जातात पण कंट्रोल होत नाही, मग डायरेक्ट त्यांना इन्सुलिन चालू केलं जातं, बरोबर ना? जर का मेडिकली याला बघितलं तर ते 1.5 म्हणतात. 1.5 का म्हणतात? कारण जर का कसं असतं की बऱ्याच जणांचं जर का बघितलं इन्सुलिन चालू केले गेले पण तुम्ही सी पेप्टाइडेज टेस्ट केलं म्हणजे पॅनक्रियाज काम करतोय की नाही याच्यासाठी ती टेस्ट असते, ती केली तर पॅनक्रियाज व्यवस्थित काम करत असतो. म्हणजे असं नाही की इन्सुलिन तयार होत नाहीये किंवा बीटा सेल्स काम करत नाही असा काही प्रकार नाहीये. मग त्यामुळे त्यांना टाईप 1 पण म्हणता येत नाही. म्हणून त्यांना 1.5 का म्हणतात? कारण काय होतं की जर का ही म्हणजे परिस्थिती जी आहे म्हणजे शहरातलं जे काही एकूण वातावरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू बीटा सेल्स डॅमेज होत जाऊन कधी कधी काय होतो तो टाईप 1 मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे त्याला 1.5 म्हणले. म्हणजे कधी कधी तो 1 मध्ये पण कन्वर्ट होतो, कधी कधी तो 2 मध्ये पण जातो, म्हणून त्याला 1.5 असं म्हणलेलं आहे. पण जर का नुसतं शुगर कंट्रोल करण्यावर भर दिला तर मात्र कसं होतं की 10-12 वर्ष आपण त्या शुगर कंट्रोल करण्यावर काम करतो आणि 10-12 वर्षानंतर मात्र कॉम्प्लिकेशन ज्या वेळेला क्रिएट व्हायला लागतात त्यावेळेस भर वेळ काही फार नसतं. म्हणजे साधारण 40 मध्ये आलेले असतात आणि 40 मध्ये जर का तुम्हाला कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले तर तुम्ही किती काळ जगणार हा सगळ्यात मेजर पार्ट इथे असतो. तर त्यामुळे जर का तुम्हाला कमी वयामध्ये डायबिटीस झालेला असेल तर तुम्ही प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्या आणि तो कसा रिव्हर्स होईल याच्यावर काम करा, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येऊ शकतील.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंधत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
3: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
4: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
3: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
4: संपर्क 955-955-3100.
3: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
4: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
3: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
5: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली.

प्रशांत काळुंद्रेकर यांच्या स्वरात संजीव कोकिळ यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं विनय राजवाडे यांचं. आपण ऐकत आहात गाणी मनातली, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आणि स्वर होता सीमा चंद्रगुप्त यांचा. या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा। अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न। गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह। आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली। अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धी संदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं। दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं। राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते। सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे। अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं। सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं। घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत।

लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरांटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन संस्कृती पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली त्यानंतर समाज माध्यमावरील संदेश ही माहिती दिली आहे.

0: व्हिएतनाममधील दानांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kilohertz वर, FM वाहिनीच्या 100.6 megahertz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार। विश्वरूपाने प्रगट झालेल्या परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येने काय केली आहे पहा। जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर। निर्गुण निराकार अव्यक्त सर्वव्यापक सगुण साकार अशी चैतन्य शक्ती विश्वरूपानं अनंत रूपे अनंत वेशे अशी व्यक्त होते। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या संदर्भात काय सांगतात पहा। ते सांगतात, नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा। भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, अहम सर्वस्य प्रभवः मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम।

बुधाभाव समन्विता। जीवन विद्या सांगते की मानवी शरीर रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे। परमेश्वराची याआधी सांगितलेली व्याख्या मानवी शरीराला सुद्धा तंतोतंत लागू पडते। मानवी शरीर हे निसर्ग नियमाने बद्ध आहे, ते स्वयंचलित आहे, ते स्वयं नियंत्रित आहे आणि ते नैसर्गिक असून त्या ठिकाणी पद्धतशीर व्यवस्था असलेली दिसून येते। तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग। नामदेव महाराज सांगतात, काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग, करीत असे संग अहर्निशी। शरीराकडे आणखीन एका निराळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल। आळंदीला अलंकापुरी असं दुसरं नाव आहे आणि या आळंदीत ज्ञानदेवांचं स्थान असून तिथं इंद्रायणी नदीचं वास्तव्य आहे। जीवनविद्या सांगते की मानवी शरीर ही सुद्धा आळंदी म्हणजे अलंकापुरी आहे। पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, चार अंतरेंद्रिय, पंच प्राण वगैरे वगैरे, या अलंकाराने हे मानवी शरीर सुंदर पद्धतीनं अलंकृत झालेलं आहे। इतर सोन्या मोत्याचे अलंकार कितीही मौल्यवान असले तरी त्या सर्वांची किंमत करता येते, परंतु मानवी शरीराच्या ठाई जे अलंकार आहेत ते तर अत्यंत मौल्यवान तर आहेतच, पण त्यांची किंमत पैशात करता येत नाही। लक्षात घ्या की हजारो रुपये खर्च करून सुद्धा गमावलेला अवयव पुन्हा प्राप्त होत नाही। कृत्रिम पद्धतीने बसवलेल्या अवयवाला नैसर्गिक पद्धतीने मिळालेल्या अवयवाची किंचितही सर येत नाही। अशा या अलौकिक मानवी शरीराच्या अलंकापुरीत स्वानंद स्वरूप ज्ञानदेव वास करत असून शरीररूपी आळंदीत जाणीवरूपी इंद्रायणी नित्य वाहत असते। थोडक्यात, मानवी शरीर हे एक विलक्षण तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। पुण्य मिळवण्यासाठी बहुसंख्य लोक कामधंदा सोडून किंवा रजा काढून तीर्थक्षेत्राला जातात, खूप कष्ट घेतात, खूप पैसा खर्च करतात, पैसा नसेल तर कर्ज सुद्धा काढतात आणि विविध कारणांमुळे मलिन अशुद्ध झालेल्या नदीच्या पाण्यात स्नान करतात। या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात, देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्देव, देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही सर्व यातायात करण्याची काहीच आवश्यकता नाही। जीवनविद्या सांगते की मानवी शरीर हेच क्षेत्र आहे, हृदयस्थ स्वानंद हाच गोविंद गोपाळ विठ्ठल आहे आणि जाणीव हीच आहे अखंड वाहणारी नदी। तुकाराम महाराज सांगतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, परंतु एक पाऊल पुढे टाकून जीवनविद्या सांगते, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा स्वशरीरी। थोडक्यात, तीर्थक्षेत्राला जाण्याची यातायात करीत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय आवडीनं आणि प्रामाणिकपणे करीत नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना गात गात आनंद स्वरूप जाणीवेच्या नदीत डुंबत डुंबत तीर्थयात्रेचं पुण्य जोडणं सहस्रपटीनं इष्ट आणि श्रेष्ठ होय। आता नेमकं काय करायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। चमत्कार तिथं नमस्कार अशी मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे। लोकमानसामध्ये चमत्कारांचं किती विलक्षण आकर्षण आहे हे या म्हणीवरून प्रत्यास येतं। एखादा बुवा किंवा बाबा चमत्कार करतो असं एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाच्या कानात नुसतं कुजबुजलं तरी ते षटकर्णी होऊन लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या बुवा बाबाच्या दिशेनं पळत सुटतात। चमत्कारांचं हे विलक्षण आकर्षण लोकांमध्ये दिसून येतं याचं मुख्य कारण एकच आहे, मुळातच मरकट, अशा माकडाला कोणीतरी मद्य पाजलं

0: त्यात त्या माकडाला एक विंचू चावला, त्यात त्या माकडाचं डोकं फिरलं, म्हणजे ते माकड काय गोंधळ घालेल याची कल्पनाही करवत नाही. सामान्यपणे सामान्य लोकांची अशीच विकट आणि बिकट परिस्थिती आहे. लोक मुळातच अज्ञानी असतात, त्यात त्यांना अंधश्रद्धेचा विंचू चावलेला असतो, त्यातही त्यांना दैववादाचं मध्य बालपणापासून पाजलेलं असतं. त्यात भरीस भर म्हणजे चमत्कारांच्या आकर्षणानं डोकं फिरलेलं. अशा स्थितीमध्ये लोकांच्या जीवनात काय गोंधळ माजेल याची कल्पनाच केलेली बरी. चमत्कार करणाऱ्या बुवा किंवा बाबाला काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात किंवा त्यांच्याजवळ विशेष प्रकारचं सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्याच्या बळावर तो बुवा बाबा आपल्या जीवनातील सर्व संकट आपत्ती रोग आणि दुःख निवारण करील असा लोकांचा प्रामाणिक समज असतो. परंतु हा समज पूर्णपणे गैरसमज असतो. मुळातच कुठल्याही बुवा किंवा बाबाकडे चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं. बुवा किंवा बाबा चमत्कार करतात अशा अफवा काही लोक भोळेपणानं किंवा अज्ञानानं कोणाच्या तरी आयक्यू सांगण्यावरून जनमानसात पसरवत असतात. त्याचप्रमाणे काही अन्य लबाड लोक बुद्धिपुरस्सर तर काही स्वार्थ साधण्याच्या हेतूनं चमत्कारांच्या दंतकथा लोकांमध्ये सांगत सुटतात. त्यातच काही अन्य लोक त्या दंतकथा अधिक तिखटमीठ लावून लोकांना सांगतात. बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याचप्रमाणे संसारात आपत्ती विपत्तीनं गांजून गेलेल्या लोकांना चमत्कार करणाऱ्या बाबा एक फार मोठा आधार वाटतो. काडीचा आधार जसा बुडत्याला उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे बुवा बाबांचा आधार संसारात गांजून गेलेल्या माणसांना उपयोगी पडत नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे संसारात गांजून गेलेल्या माणसांची परिस्थिती अधिकच चिघळत जाते आणि सरते शेवटी हे भोळे भापडे लोक त्या बुवा बाबाकडून नागवले जातात. काही बुवा बाबा हातचलाखीचे प्रयोग चमत्कार करतात तर अन्य काही बुवा बाबा नजरबंदीचे प्रयोग चमत्कार करतात. अशा तऱ्हेचे प्रयोग किंवा चमत्कार लोकांच्या जीवनातील कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यास समर्थ नसतात. या संदर्भात जीवनविद्येचं आगळं आणि वेगळं मार्गदर्शन आहे. जीवनविद्या सांगते हे अखिल विश्व चमत्कारानेच भरलेलं आहे. जिथं पहाल तिथं चमत्कार दिसेल. चमत्कार पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नसते हेच माणसाचं दुर्दैव होय. चमत्काराने भरलेल्या या विश्वामध्ये मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुकुटमणी आहे. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव हा सुद्धा एक प्रचंड चमत्कार आहे. मानवी शरीरामध्ये जो मेंदू आहे तो तर चमत्कारांचाही चमत्कार आहे. शास्त्रज्ञ असं सांगतात की सामान्यपणे माणसं आपल्या मेंदूचा फारच अल्प प्रमाणात वापर करतात. शास्त्रज्ञ असंही सांगतात की अतिशय बुद्धिमान असा गणला गेलेला माणूस सुद्धा मेंदूचा वापर 10% अधिक करत नाही. याचाच अर्थ असा की 10% मेंदूचा वापर करून मानवजातीनं विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं प्रचंड प्रगती केलेली आहे. माणसानं जर 100% मेंदूचा वापर केला तर भविष्यात काय घडेल याची कल्पना सुद्धा करणं शक्य नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:55 होत आहेत. श्रोतेहो लखलख चंदेरी हा कार्यक्रम ऐकणार आहोत काही क्षणात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती हे

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम लखलख चंदेरी.

0: जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मितवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत सैनिक्य पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आला लेका.
4: बाबा झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो,
1: टीव्ही मोबाईल पासून कोसू दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-4722-6503 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
2: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
5: नमस्कार
2: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
5: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
2: अगदी.
5: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
2: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
5: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
2: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
5: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
2: अरे वा.
5: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
2: अगदी अगदी बरोबर आहे.
5: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
2: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण

0: काही नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
1: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकां इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
0: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून

0: असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
1: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
2: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
3: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, महापूर आणि कोरोना सारख्या भीषण आपत्तीच्या क्षणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली परस्पर सहकार्य भावना, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13, 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13.
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. 9:15 वाजलेत. श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम क्रीडांगण. आज आपण ऐकणार आहोत मैदानी खेळाचे प्रशिक्षक SL पाटील यांच्या तेजा दुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग, निर्मिती सहाय्य दीपा तेलंग यांचं.

0: नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आजच्या भागात आपण अत्यंत उत्कंठावर्धक आणि जोशपूर्ण अशा खेळाविषयी जाणून घेणार आहोत, तेव्हा कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया.
1: नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. ॲथलीट आणि मैदानी खेळ या खेळाचे प्रशिक्षक आज आपल्या सोबत आहेत. सिद्राम पाटील असं त्यांचं नाव आहे. सांगली जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, क्रीडा प्रबोधिनी सांगली या संस्थांसोबतच महाराष्ट्र शासनाच्या मानधन तत्वावरही ते कार्यरत आहेत. शिवाय आस्थागायत मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये जवळजवळ 500 ते 600 वर शेकडो खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. त्यापैकी अनेक जण आंतरराष्ट्रीय खेळाडू तर आहेतच, पण याबरोबरच प्रतिष्ठेचे पुरस्कार सुद्धा त्यांनी प्राप्त केलेले आहेत. अनेक क्रीडा संघटनांची स्थापना सिद्राम पाटील सरांनी केलेली आहे. तसंच ग्रामीण, राज्यस्तरीय, आंतरविद्यापीठीय स्तरांवर या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी स्वतः सहभाग नोंदवलेलाच आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे ना, तो म्हणूनच जाणून घेणं आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: वयाच्या 14व्या वर्षी खो खो या खेळापासून क्रीडा क्षेत्रामध्ये प्रवेश झाल्यानंतर आजपर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे एक खेळाडू ते एक यशस्वी प्रशिक्षक, हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचंय.
2: माझी खेळाची सुरुवात जत मधून झाली. जत हायस्कूल जत या शाळेत माझे थोरले बंधू पी एल पाटील सर, त्यांच्याकडे मी शिक्षणासाठी गेलो आणि तिथं मी खो खो या खेळात सुरुवात झाली. आणि पहिले 2-3 वर्ष खो खो खेळलो 10वीपर्यंत. आणि त्यानंतर 10वीनंतर मी सांगलीला ॲडमिशन टेक्निकलसाठी घेतलं आरवाडे हायस्कूलमध्ये. आणि ते खेळत असताना ॲथलेटिक्सची ओढ जास्त झाली, कारण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जतचे कैलासवासी राजा स्वामी सर होते आणि मी जता, त्यामुळे त्यांची ओळख 81 झाली. आणि तेव्हापासून आज अखेर मी मैदानी खेळ स्वतः मी प्रथम खेळलो. आणि त्यानंतर मला त्यात प्रशिक्षक म्हणून पहिल्यापासून आवड होती आणि मी प्रशिक्षणाचं काम आज अखेर करत आहे. 1981 माझं 11वीला ॲडमिशन झाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भयंकर अडचणी होत्या. कंपाऊंड नव्हतं, मधून इकडं

जे कलेक्टर साहेबांच्या बंगल्याच्या दरवाज्यातून बाहेर निघायचं ते पुढं टिंबरेरेकडे जायला असा मधनं रस्ता होता, कंपाऊंड नव्हतं, मैदान छोटं होतं. त्यावेळेचे नगरपालिकेचे प्रशासक जाधव साहेब म्हणून ते नंतर कंपाऊंड त्यांनी बांधलं, आत खोकी होती ते काढलं. मग आम्ही त्या ठिकाणी पूर्व पश्चिम अथलेटिक्सचं ग्राउंड ट्रॅक मार्किंग केलं आणि तिथं पहिल्यांदा स्वामी सर आणि आम्ही त्यांच्याबरोबर मी त्या ठिकाणी मैदानी खेळाचा सराव सुरुवात केले. आणि सुरुवात करत असताना 11वी 12वीला मी राज्य पातळीवर गेलो 100 मीटर 200 मीटरमध्ये आरोडे हायस्कूलमधून. आणि आरोडे हायस्कूलचे त्यावेळेला हॉलीबॉलची टीम चांगलीच होती संपूर्ण राज्यामध्ये आणि मी मैदानी खेळातील एकटाच खेळाडू. माझ्या मते चंद्रपूरला राज्यस्पर्धा ते झाले होते, त्यात मी फक्त राज्यस्पर्धेत त्यावेळेला 4था क्रमांक मिळवलो 100 मीटर आणि परंतु राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही. मग द्वितीय वर्षापासून 100 200 असे इव्हेंट मी करत होतो आणि मैदानी खेळाबरोबर स्वामी सर कैलासवासी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी फेडरेशनच्या स्पर्धा देखील खेळायला सुरुवात झाली आणि त्यात मी यशस्वी होत गेलो. 1984 साली पहिल्यांदा मी राज्य स्पर्धा खेळायला गेलो. त्यावेळेला आत्ताचे जे AFI चे अध्यक्ष माझे अध्यक्ष आदिल सुमारेवालांच्या बरोबर मी तिथं फाईट दिली. त्यावेळेला आदिल सुमारेवाला, हिरजी नगरवाला, मॅगनस गेलूट हे जे 3 खेळाडू राष्ट्रीय लेवलचे पदक विजेते त्यांच्याबरोबर मी खेळून त्यावेळेला पहिल्यांदा 3रा क्रमांक मी मिळवला होता. परंतु आमचे ग्रामीण भागातून इतर गोष्टी बरेच कमतरता होते त्यामुळं आम्हाला त्यांच्यापर्यंत मजल मारता आली नाही. म्हणजे जे 1981 पासून आज अखेर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर म्हणजे आम्ही मागणी करतोय मैदान चांगलं करावं, म्हणजे आज हे अजून ते प्रश्न आम्हाला भेडसवत आहेत. त्याच्यातून देखील मात करून मी त्यानंतर 1987 पर्यंत 6 आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळलो आणि त्या कालावधीत वंदना शानबाग शिवाजी विद्यापीठाचे कोच मस्कर सर यांच्या अंडर बरोबर माझे मित्र बरेचसे असे त्या मैदानी खेळातून खेळलो आणि स्वामी सरांचं सहकार्य तर निश्चितच होतं. त्याचबरोबर त्यावेळचे दानशूर व्यक्ती परांजपे असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत रोटरी क्लब वगैरे यांनी आम्हाला सकसार वगैरे देऊ केलं आणि त्याच्यातून आम्ही घडलो. आमची आर्थिक परिस्थिती फार बेताची. मला आठवतं माझा वर्गमित्र गौतम पाटील शांतिनिकेतनचे ते जिम्नॅस्टिकमध्ये होते आणि विद्यापीठ खेळायला जात असताना माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेला मला त्या गौतम पाटील यांनी 50 रुपयाची मदत केली होती. पण ते 50 रुपये नसून आज त्याची किंमत फार मोठी आहे. म्हणजे असे लोक भेटले पण खेळ काय थांबलेला नाही आहे. आणि या खेळाच्या माध्यमातून घडलो. त्यानंतर मी कोचिंगमध्ये उतरलो. कोचिंगमध्ये उतरल्यामुळं शिकवताना मला काही अडचणी येऊ लागल्यामुळं कैलासवासी माझे मित्र गजानन पाटील ते NIS कोच त्यांनी सांगितले की शासनाच्या माध्यमातून तू NIS कर. तसा मी शासनाला अर्ज केला. शासनाच्या माध्यमातून मी NIS ला गेलो बेंगलोरला. 1990 साली मी NIS डिग्री 1 वर्षाची केली आणि त्याच्यानंतर खरं स्वरूप माझ्या कोचिंगला आलं आणि मी त्यावेळेला 1 वर्ष जवळजवळ फक्त 24 तासातील 4 तास रेस्ट घेऊन इतर 20 तास मी ते जे स्पोर्ट्समधलं स्किल, स्पोर्ट्स इंजुरी, स्पोर्ट्स डाएट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी अशा बऱ्याच गोष्टी ज्या NIS मध्ये असतात त्या सर्व गोष्टी मी आत्मसात केल्या. त्या काळात पश्चिम जर्मनीचे मोठमोठे डॉक्टर आणि कोचेस व्हिजिटला होते. कारण होतं त्यावेळेला एशियनचा कॅम्प बेंगलोरला होता. त्यामध्ये PT उषा होती, वल्सम्मा, परत अंजुबी जॉर्ज असे मोठमोठे खेळाडू त्या कॅम्पमध्ये असल्यामुळं तिथं बरेचसे कोचेस, इंटरनॅशनल कोचेस त्या ठिकाणी हजर होते. त्यांच्याशी चर्चा करता आली म्हणून मला तो NIS चा 1 वर्षाचा कालावधी अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय उत्साहवर्धक गेला. आणि त्याच्यानंतर मी कोचिंग सुरू केल्यानंतर माझ्याकडे भरपूर खेळाडू आले. सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. मी कोचिंग सुरुवात केल्यानंतर 90-91ला मंदार मोकाशीला डाव्या हाताला इंजुरी झालेली असताना देखील 100 मीटरला त्याला मी उतरलेलो होतं. नेहरू स्टेडियम पुणे येथे त्याने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा 100 मीटरला म्हणजे ग्रामीण भागात पदक मिळवून दिला. पण त्यावेळेला काही लोकांनी हे फ्लूक आहे, हे

बरोबर नाही असं म्हटलंय, परंतु त्याच ठिकाणी मी स्वतः चॅलेंज दिलं की पुढल्या वर्षी देखील माझा हाच खेळाडू नंबर काढणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं तयारी करायची करून या. आणि असं करत मंदार मोकाशीनं त्या वर्षी नंबर काढला, पुढल्या वर्षी काढला, सलग 3 वर्ष त्यानं 100 मीटरमध्ये राज्य पातळीवर पहिलं पदक मिळवलं, जे पदक पुणे, मुंबई किंवा जास्तीत जास्त नागपूर अशा सोडून पहिल्यांदा सांगलीला ते वेगवान धावपटूचं मान मिळाला. आणि त्याच वर्षी 92-93 ज्यावेळेला कलकत्त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी गेलेलो होतो, मंदार मोकाशी महाराष्ट्राच्या टीममध्ये होता, मी बरोबर गेलेलो होतो, 10-7 वगैरे त्याचं टायमिंग त्यावेळेला चांगलं होतं. आणि कलकत्ता सॉल्टलेक स्टेडियमच्या जवळ ते मैदान असल्यामुळं आणि आम्हाला माहीत नव्हतं तिथलं पाणी थोडंसं गंजलेल्या ह्याच्यातून पिल्यामुळं त्याला लूज मोशन सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी त्याला स्पर्धेत खेळता आलं नाही. तेव्हापासून आज अखेर मी खेळाडूंची सगळ्या बाबतीत काळजी घेतो. आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 6-7 आंतरराष्ट्रीय केले, जवळजवळ 500-600 वर राष्ट्रीय विजेते खेळाडू आणि जवळजवळ 3000 पर्यंत राज्य विजेते खेळाडू असे खेळाडू घडवले. आणि ते सर्व खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन कसं करावं, काय करावं, त्यात ग्रामीण भागाचे खेळाडू जास्त होते. ग्रामीण भागातील खेळाडू उल्लेख करण्यासारखे म्हणल्यानंतर भास्कर भोसले, गणपती भुसनूर, कपिला खवासे, पोपट गव्हाणे, असे असंख्य, जितेंद्र जाधव आज पोलीस डिपार्टमेंट आहेत, सुभाष सूर्यवंशी आहे, असे भरपूर खेळाडू ग्रामीण भागातून मी खेळाडू आणून त्यांना शिकवलं. आज भास्कर भोसले रेल्वेत आहे, तो स्वतः छत्रपती पुरस्कार विजेता आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने दुसरा देखील पुरस्कार कोचिंगमधला ललिता बाबरमुळे मिळालं, ललिता बाबर त्याच्याकडे प्रशिक्षणार्थी होती. असे खेळाडू घडल्यानंतर तेही खेळले आणि त्यांनी देखील प्रशिक्षण करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर, असे भरपूर आहेत. आज मंजुळा पाटील NI झालेले आहे, त्याचबरोबर रेल्वेत तीही कोचिंग करते, ती स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे. असे असंख्य खेळाडू आहेत, तुम्हाला अभिमान आहे. या कोणत्याही खेळाडूकडून 1 रुपयाचं मी फी घेतलेली नाही आणि मैदानी खेळाला एक कला मानून मी या ठिकाणी कोचिंग करतो. त्यावेळचे खेळाडू आत्ताच्या खेळाडूमध्ये फरक एवढा जाणवतो, प्रचंड फरक जाणवतो, कारण त्यावेळच्या खेळाडूंना प्रॅक्टिस सांगितलं, जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ग्राउंड सोडायचं ते मनातही विचार आणत नव्हते. उदाहरण द्यायचं तर 2 वर्षापूर्वी एअरफोर्समध्ये अभिजित भोसले गेलेले आहे आणि एअरफोर्समधून त्यांना आता राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलेलं आहे आणि तो सध्या UP सराव करतोय. त्याचं लॉकडाऊन असताना देखील तो सराव करायचा, येऊन दुपारच्या वेळेत, संध्याकाळच्या वेळेत आणि फोन करून सांगायचं असं असं केलेलं आहे. असे खेळाडू एक एक होते. मंदार मोकाशी सारखं सराव करणारा तो दुसरा खेळाडू मिळाला. त्याचबरोबर शर्ली मेनेंजे, सरिता पाटील, असे असंख्य, जेवढे नावं घ्यावं तेवढे कमीच आहेत. सरिता पाटील तरी ती पद्मावून थंडी असू दे, पाऊस असू दे, जे सांगितलेलं आहे त्या वेळेच्या आधी 5 मिनिट येणार. आल्यानंतर मैदान स्वच्छ आहे की नाही, रूम स्वच्छ आहे की नाही, मॅट काढणे, अशा गोष्टी, म्हणजेच त्या खेळाडूची त्या मैदानावर त्या साहित्यावर त्याची अलोट श्रद्धा भक्ती असली पाहिजे आणि ते निर्माण ऑटोमॅटिक त्या खेळाडूंच्यावर होत होतं. आणि पालक देखील कधी कुठल्या गोष्टीचा नकार दिलेला नाहीत आणि जे खेळाडू आहेत ते क्लास, आपलं घर, आईवडिलांची मर्जी सांभाळून यायचे. परंतु आज पहिल्यांदा प्रेफरन्स सर्व खेळाडू आणि पालक क्लास आणि अकॅडमीला देतात, त्यामुळं त्या खेळाडूंचं परफॉर्मन्स आज इतपतच राहिलेलं आहे. माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे पालकांना आणि खेळाडूंना, अकॅडमी त्याला तुम्ही 1.5-2 लाख फी देऊन पे करून जाताय, आपण या ठिकाणी काही करत नाही. 1 रुपयाचं देखील मानधन मी न घेता शिकवतोय आणि ते घेत असताना तुमचं करिअर या ठिकाणी आहे हे स्पष्टपणे तुम्हाला जाणून दिलेलं आहे, उदाहरणादाखल देत आहोत. आणि हे करणं फार गरजेचं आहे की आज युवा पिढी मैदानावर आल्याशिवाय ते तंदुरुस्त राहणार नाही हे पालकांना समजतं, परंतु क्लासच्या नावाखाली त्यांना बरीच बंधनं घालतात, एवढंच कर तेवढंच कर, आणि त्यांच्या खाण्याकडे लक्ष पालक लोक देत नाहीत. ते पालकांनी दिलं पाहिजे, चांगला आहार देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मुलांना मैदानावर कमीत कमी 2 तास मुलांना मनसोक्त खेळलं पाहिजे, घाम गेला पाहिजे, त्यांची वैचारिकता तिथं पूर्णपणे एक रूप होऊन त्या मैदानावर खेळल्यानंतर त्यांच्यातला खरा जो परफॉर्मन्स आहे तो बाहेर पडणार आहे. आणि हे पालकांनी तिथं मैदानावर जाऊन

त्या मुलांशी चर्चा करून घेणं गरजेचं आहे. पालक असे नाही आहेत असं नाही आहे, पण बरेचसे पालक कमी आहेत फार, की आपला पाल्य काय करतो आहे काय नाही, त्याच्यात टॅलेंट आहे का नाही. आज माझ्याकडं रोज 250-300 मुलं असतात, त्यातले बरेचसे पालक अतिशय जागरूक आहेत. त्यांना डाईट काय द्यायचं, त्यांचं दैनंदिन काय ठेवायचं, क्लास काय करायचं, अशा गोष्टी विचारणार आहेत. आणि ती मुलं आज टॉपर आहेत, म्हणजे खेळातही आहेत आणि अभ्यासातही आहेत. मी आव्हान करतो की मुलं खेळल्यामुळं त्यांचा अभ्यासावर किंचितही परिणाम होत नाही, कारण खेळलेली मुलं, ग्राउंडवर असणारी मुलं आणि फक्त तुम्ही 24 तास त्या पुस्तकामध्ये गुंतवून ठेवणारी मुलं, फार फरक आहे. पालकांनी विचार करावा. ज्यावेळेला मुलं खेळतात घाम निघून जातो तो फ्रेश होतात आणि त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी प्रचंड वाढते. जर ते मुलं खेळले नाहीत, मनसोक्त मित्राबरोबर गप्पा मारले नाहीत, पूर्णपणे एक्झरसाइज केले नाहीत, तर ते एकलकोंडी होऊन त्यांच्यात प्रगती होणारच नाही आहे. ते टाळण्यासाठी पालकांनी मैदानावर मुलांना घातलं पाहिजे, त्यांना चांगला आहार दिला पाहिजे. आज बाहेर खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी गाड्या आहेत, पण याचा आपण विचार करावा ते खेळाडूंना कितपत योग्य आहे. त्यापेक्षा तुमचं जे दैनंदिन घरातलं खाणं आहे, चांगलं रांगडं खाणं, त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन आहे, गहू आहे, शाळूच्या भाकऱ्या आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही कडधान्य करा, चांगले देशी फळं केळं त्यामध्ये द्या मुलांना, चांगलं दूध द्या, तूप घालून हे करून जे पहिले देत होते पहलवानांना, पूर्वी प्रत्येक घरात एक पहलवान असायचाच, परंतु आता नाही आहे. एका गल्लीत एक नाही ना, एका गावात एक पहलवान दिसेना झालेला आहे. त्यासाठी पालकांनी जागरूक राहणं, त्यांना तंदुरुस्त करणं आणि भावी पिढी चांगलं निर्माण करणे हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी मैदानावर आले पाहिजे. मैदानी खेळ हा सर्व खेळाचा मातृखेळ आहे आणि ते खेळल्यानंतर तुमचा फिटनेस वाढतो, त्यानंतर तुम्ही कुठल्याही खेळाकडे वळू शकता. बॅडमिंटन असेल, फुटबॉल असेल, कुस्ती असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, थ्रोबॉल, नेटबॉल, असंख्य खेळ येतात, परंतु ह्या सगळ्याचा जो फिटनेस आहे तो मैदानी खेळ आहे. म्हणजे रोज तुम्हाला रनिंग केलं पाहिजे, वॉर्मअप केलं पाहिजे, स्ट्रेचिंग केलं पाहिजे. हां, आणि एक मुद्दा विशेष करून सांगावा वाटतो, इंजुरी. आज इंजुरीसाठी जे तुमचे प्रशिक्षक असतात त्यांना त्याचं ज्ञान असतंच. आज बरेच जण थोडी इंजुरी झाली की नको त्या डॉक्टर करतात, डॉक्टर एकच सल्ला देतात, 8 दिवस रेस्ट घ्या, 10 दिवस रेस्ट घ्या, त्यात परत त्याचा पाठिंबा जातो. परंतु खेळामध्ये इंजुरी हा एक भागच आहे आणि हे खेळत असताना इंजुरी ही होणारच, पण त्या प्रशिक्षकाला माहीत असतं ही इंजुरी कशामुळे होते. समजा आपण हॅमस्ट्रिंगचे लंजिंगचे एक्झरसाइज केल्यानंतर हॅमस्ट्रिंग दुखणारच आहे, पोटाचे व्यायाम केल्यानंतर पोटात थोडंसं दुखणारच आहे, म्हणून ते काय डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुम्ही रोज सराव सातत्य ठेवला की ती इंजुरी ऑटोमॅटिक कमी होते. ज्यावेळेला वर्कलोड किती आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर रेस्टिंग पल्स रेट आपले किती आहे हे नोंद करून ठेवणं, सरावाच्या वेळेला पल्स रेट किती आले ते नोंद करणं, आणि रात्री झोपताना पल्स नोंद करून आपण व्यवस्थित राहिलो की आपणाला कसल्याही प्रकारची इंजुरी येत नाही, आपलं शरीर व्यवस्थित त्यात राहू शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शक असावा, जे नको ते औषधं घेतली जात ते घेऊ नये, कारण आपलं रेग्युलर जे खाणं आहे तेच महत्वाचं आहे. त्याचबरोबर मला काही गोष्टी दिसलेल्या आहेत स्टेडियमवर, जिथं पाण्याचं नळ आहे, जिथं वॉशरूम आहे, त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे, त्याच्यापासून तर पूर्ण लांब राहणं गरजेचं आहे. आणि काही रॅकेट्स आहेत आजही काही ठिकाणी, त्यांच्यावर कारवाई देखील झालेले आहेत, ते पासून पालकांनी खेळाडूंनी सावध राहणं गरजेचं आहे. आणि जे बाहेर फूड्स मिळतात प्रोटीनच्या नावाखाली, काही गरज नाही, आपलं जे रेग्युलर गहू आहे, 4 किलो गहू 1 किलो सोयाबीन, ते दळून त्याच्यातून प्रोटीन तुम्हाला भरपूर मिळतं. त्याचबरोबर तुमच्या ज्या रेग्युलर पालेभाज्या आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत, डिंकलॉड आहे, हे तुम्ही खा, त्याच्यातून प्रोटीन्स नक्की मिळतो. तुम्ही अंडी खा, चिकन खा, आपण काय खातो आपणाला किती गरज आहे, आपल्या कॅलरीज किती नष्ट होतात, ह्याचं गणित पालकांनी आणि त्या खेळाडूंनी बसवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून योग्य प्रशिक्षकाकडे जा. मैदानी खेळ हा असा आहे, तुम्ही सुरुवात केल्यानंतर 1-2 वर्षात तुम्हाला कोणत्याही साधं जिल्हा लेवलचं पदक येणार नाही. कमीत कमी मैदानी खेळात 6 वर्ष तुम्हाला घासावे लागतात, त्यावेळेला तुम्ही राज्य पातळीवर तुम्ही जाऊ शकता. तशी मानसिक तयारी असली पाहिजे. म्हणून मी आज या ठिकाणी सांगली आकाशवाणीच्या माध्यमातून तमाम सांगली जिल्ह्यातील तरुण, इतर जे

0: तर त्यांना देखील एवढं सांगेन की तुम्ही योग्य निवडा, प्रत्येक जण मैदानावर या, मैदानावर खेळा आणि खेळताना त्याच्यातून आनंदही घ्या, तुमचं शरीर तंदुरुस्त करा आणि तुम्ही राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत निश्चित तुम्ही जाऊ शकता आणि आपल्या पालकांचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या प्रशिक्षकाचं, आपल्या शाळेचं नाव तुम्ही संपूर्ण भारतात करू शकता.
1: तर श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या लक्षातच आलं असेल की आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ खेळाडू घडवले नाहीत तर हजारो युवक युवतींच्या स्वप्नांना पंख सुद्धा दिलेत.
2: ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या खेळांविषयी आणखीन सविस्तर जाणून घेण्यासाठी भेटूया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंग निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, क्रीडांगण हा कार्यक्रम आपण ऐकलात. या भागाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 6:35. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत जाहिरात प्रसारणानंतर.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सारे भाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब भाग चले गए सुपर निर्मा बस सप्तमान.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.

0: क्रांती साडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आणि स्वर होता सरिता भावे यांचा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा.

0: वासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाइट पहा. लक्षात ठेवा NIPHT.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकार्यांच्या स्वरात क्रांती साडेकर यांचं गीत, संगीत आशिष विलेकर यांचं.

स्मिता जोशी यांच्या स्वरात क्रांती साडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष विलेकर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. प्रेमाची गोष्ट या चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त
2: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.

0: श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात डबल सीट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 10:15 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत सामुदायिक गायन पाठ. आज हिंदी गीत ऐकूया.
1: आज जे गीत आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत त्याचा अर्थ असा आहे की आपला भारत देश सांस्कृतिक दृष्टीनं सदैव एक राहिला आहे आणि भविष्यात सुद्धा तो एकच राहील. आपण सर्वजण मिळून देशाचा विकास करूया आणि विकासात येणारे सर्व अडथळे आपण एकजुटीनं दूर करू. तर अधिक गीत लिहूया. या गीताचे बोल आहेत,
2: हम एक है, हम एक थे, हम एक रहेंगे.
1: काय लिहित बघू.
3: हम एक है, हम एक थे, हम एक रहेंगे.
1: हे झाली अस्थाई. आता पहिला अंतर लिहायचा,
2: मिलकर कदम बढ़ाएंगे, मिलकर कदम बढ़ाएंगे. दूसरी पंक्ति है, आगे बढ़ते जाएंगे, आगे बढ़ते जाएंगे. हमको हमको रोक सके ना कोई, हमको रोक सके ना कोई. हम वायु का, हम वायु का वेग है.
1: आता मुलांनो, गुरुजी पहिला अंतरा पुन्हा वाचते. लिहा बघू.
2: मिलकर कदम बढ़ाएंगे, आगे बढ़ते जाएंगे. हमको रोक सके ना कोई, हम वायु का वेग है.
1: आता तुम्ही पहिला अंतरा वाचून दाखवा.
3: मिलकर कदम बढ़ाएंगे, आगे बढ़ते जाएंगे. हमको रोक सके ना कोई, हम वायु का वेग है.
1: वाह छान. या अंतरानंतर पुन्हा असता येणार बर का. आता दुसरा अंतरा लिहा बघू.
2: हम किसी से कम नहीं. क्या लिखा.
3: हम किसी से कम नहीं.
2: हमें किसी का डर नहीं, हमें किसी का डर नहीं. तीसरी पंक्ति है, एक एक मिल ग्यारह होते, एक एक मिल ग्यारह होते. हम सब बड़े दिलेर हैं, हम सब बड़े दिलेर हैं.
1: आता गुरुजी दुसरा अंतरा पुनः वाचते. तुम्ही काय कायचा.
2: हम किसी से कम नहीं, हमें किसी का डर नहीं. एक एक मिल ग्यारह होते, हम सब बड़े दिलेर हैं.
1: कैलिनेट वाचन दाखवा बरं.
3: हम किसी से कम नहीं, हमें किसी का डर नहीं. एक एक मिल ग्यारह होते, हम सब बड़े दिलेर हैं.
1: या अंतरानंतर पुनः असता येणार. आणि आता तिसरा अंतर लिहायचा.
2: जीवन सरस बनाएंगे, जीवन सरस बनाएंगे. धन धान्य उपजाएंगे, धन धान्य उपजाएंगे. तीसरी पंक्ति है, कोई मानव

0: आता तुम्ही हे गीत लक्षात ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शिकवा. बरं तर नमस्कार.
1: सामुदायिक गायन पाठ यामध्ये आज हिंदी गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 10:30 वाजलेत. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचं एक अतूट नातं आहे. संगीत हा चित्रपटसृष्टीचा आत्माच म्हणायला हरकत नाही. आपलं चित्रपट संगीत हे अतिशय वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. आणि ते समृद्ध करण्यात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, गझल, भजन यांच्यासोबतच ज्या एका संगीत प्रकारानं सर्वात मोठं योगदान दिलं आहे तो प्रकार म्हणजे सूफी संगीत. श्रोते हो, गाता रहे मेरा दिलच्या आजच्या भागात आपण चित्रपटातल्या अशाच काही सूफी अंगाच्या गीतांचा आस्वाद घेणार आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चौंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुमित्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतहो, आजच्या भागात आपण चित्रपटातल्या सूफी अंगाच्या गीतांचा आनंद घेत आहोत.

श्रोते हो, सूफी संगीत म्हणजे निव्वळ मनोरंजन नाही, तर तो आत्म्याला ईश्वराशी जोडणारा एक पूल आहे. त्या अथांग ईश्वराचा शोध म्हणजे सूफी संगीत. स्वतःला विसरून त्या परमेश्वराच्या प्रेमात लीन होणं म्हणजे सूफी संगीत. असं म्हणतात की सूफी संगीताचा आनंद घ्यायला गळ्यात फक्त सूर असून भागत नाही, तर काळजात हुरहुर आणि मनात अथांग भक्ती असावी लागते.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोते हो, सूफी हा शब्द अरबी भाषेतील सूफ या शब्दापासून आलेला आहे. फकीर, साधू यांनी देवावरील प्रेमाला अधिक महत्व दिलं. त्यांनी ईश्वराच्या भक्तीसाठी जे संगीत वापरलं ते म्हणजे सूफी संगीत. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते काव्याच्या दृष्टीनं इतकं समृद्ध आहे की त्यावर, त्यातल्या प्रत्येक ओळीवर आपण खूप सविस्तर बोलू शकतो. श्रोते हो, धर्म कुठलाही असला तरी प्रत्येक

संतांनी, फकीरांनी त्या परमात्म्याच्या शोधासाठी, त्याच्या प्रेमासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. या पुढच्या गाण्यात कुन फाया कुन ही ओळ आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की परमेश्वरानं म्हटलं होऊ दे आणि झालं. बायबलमध्ये जसं म्हटलंय बी अँड इट इज, किंवा ऋग्वेदात किंवा इतर वेळी जे तथास्तु असं म्हटलं जातं, ते सर्व हेच सांगतात की एका शक्तीनं होऊ दे असं म्हटलं आणि ते झालं. विश्वाच्या उत्पत्तीचा शोध प्रत्येकानं एकाच पद्धतीनं लावलाय. ह्यात एक ओळ आहे, जब कही पे कुछ भी नहीं था वो ही था. श्रोते हो, याच गाण्यात पी का घर म्हणजेच पिया का घर तेरा अशी एक ओळ आहे. आता भक्तिरसामध्ये पिया या शब्दाला काय महत्व आहे? तर सूफी परंपरेत परमेश्वरालाच आपला प्रियकर मानून त्याची आळवणी केली जाते. त्याला इश्क ए हक्कीकी असं म्हणतात, म्हणजे माणसाचं देवाप्रती असणारं प्रेम. सूफी संगीतात अनेक कव्वालींमध्ये अशा प्रकारच्या अनेक रचना आपल्याला आढळतील, ज्यातून आत्म्याचं परमात्म्याविषयीचं प्रेम उत्कटपणे व्यक्त होतं. ऐकूया अशीच एक रचना.

श्रोते हो, या गाण्यात रंगरेज हा शब्द आलाय. रंगरेज म्हणजे शब्दशहा जो कपडे स्वच्छ करतो आणि त्या कपड्यांना रंग देतो तो. पण इथं रंगरेज हा शब्द वेगळ्या अर्थानं वापरलाय. तो अर्थ म्हणजे परमेश्वर. आपला आत्मा हा स्वच्छ निर्मळ कापडासारखा मानला तर या जगात आल्यावर त्या कपड्यावर विचारांची कर्माची धूळ बसू लागते. अशा वेळी ह्या आत्मारूपी कपड्याला त्या रंगरेजकडे घेऊन जाऊन त्यालाच त्याच्या प्रेमाचा आशीर्वादाचा रंग द्यायला सांगितलं जातं. श्रोते हो, सूफी संगीताचे काही प्रकार आहेत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे कव्वाली. मूळची सूफी संतांच्या दारातली

हिंदी संगीत असलेली कव्वाली जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावर आली तेव्हा तिचं स्वरूप अधिक रंगतदार, नाट्यमय आणि अष्टपैलू झालं. कव्वाली या संगीत प्रकारानं आपल्या अस्तित्वानं चित्रपटसृष्टीत एक वेगळी उंची गाठली. जो व्यक्ती संतांच्या वचनांना, विचारांना आपल्या सुरांमध्ये बांधून गातो त्याला कव्वाल म्हटलं जातं आणि त्यांनी गायलेल्या रचना म्हणजे कव्वाली. कव्वालीचा इतिहास 700-800 वर्ष जुना आहे. हा एक सामूहिक संगीत प्रकार आहे. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे टाळ्या, तबला, ढोलक याच्या तालावर सगळे कलाकार एकाच लयीत जोरात टाळ्या वाजवतात आणि त्यामुळं वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कव्वालीची सुरुवात साधारणपणे संथ आलापानं किंवा एखाद्या शेरोशायरीनं होते आणि जसजशी कव्वाली पुढं सरकते तसा गाण्याचा, वाद्यांचा आणि टाळ्यांचा वेग वाढत जातो.

श्रोते हो, कव्वाली सुफी संगीत हे केवळ मनोरंजनापुरतंच मर्यादित न राहता त्यानं आपल्या चित्रपटसृष्टीला वेगळी उंची गाठायला मदत केली. भारतीय संगीत साता समुद्रापार पोचवायला मदत केली. संगीत कुठलंही असलं तरी त्यातून परमात्म्याचा अखंड शोध हा कमी अधिक प्रमाणात सगळ्याच ठिकाणी दिसून आलाय. जसं वारकरी संप्रदायात टाळ मृदुंगाच्या तालावर दंग होऊन वारकरी नाचतात, तसं सुफी परंपरेत गोल गोल फिरून नृत्य केलं जातं. परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी काही परंपरेत संत कुठप्रेषित, तर काही परंपरेत फकीर मुर्शिद मार्गदर्शन करतच राहिले.

प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असली तरी संगीताच्या माध्यमातून पोहोचायचं ठिकाण मात्र एकच आढळतं. आणि शेवटी भाषा कुठलीही असो, संगीत कुठल्याही प्रकारचं असो, जेव्हा मनात शुद्ध भाव असतो तेव्हा ती प्रार्थना थेट विधात्यापर्यंत पोहोचतेच, नाही का? गाता रहे मेरा दिलच्या आजच्या भागात आपण अशाच काही सूफी गीतांचा आनंद घेतला. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंगी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंगी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलत, मंदार आपटे आणि विद्या करंदीकर यांच्या स्वरात. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: विकसित भारताच

सदानंद टबीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुचित्रा भागवत यांचा. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. श्रोते हो, आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकणार आहोत वनिता मंडळ काही क्षणात. आकाशवाणी पुणे निमित्त

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहे हे काय कोणी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागर.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल.

0: त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात. सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
1: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे, ताटलीतून जो दे आई त्यासम कोणचे, मिष्ट पक्वान हो लागे आयुष्यात पुन्हा.
0: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात. महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
1: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11 वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15 वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगत वित्तेच्छु या वर्तमानपत्रात छापून आला.
2: आर्य बंधु हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा. अरे

0: वावर में देश असा हाल उबाडिला अहो देश असा हाल उबाडिला अहो देश असा हाल उबाडिला
1: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
2: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
1: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
3: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
1: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी

0: निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुपली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वाजवनी मीच मशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदी मधी. वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरको वळ्या चंद्राची, कोरको वळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारीवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
2: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत, तेच वीर सावरकर. विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात.
0: काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीर रसाकडे वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीर रसाची विरहोच्छ्वास आणि पाणीपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात.
1: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे, याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार दंडक रुग्णालय सिंधुद्वार अर्थ

0: अर्थात बंदर, फोलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे. पारी जाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारी जाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या अंगलभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गेणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररस

0: प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला. हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुण रसाऐवजी शांत रसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
0: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर. कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारे लेखन त्यांनी सतत केलं आहे.
1: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी, अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मतं, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रह

0: प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पदपादशाही, अंधश्रद्धा तिरमूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलं.
1: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
0: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो. सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशापमधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं. मास्टर दीननाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले.

0: सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं. मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सोड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या बांधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
1: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
2: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा. ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून रक्तबंबा झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्टं काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उषापमधली कमल, संन्यस्त खडगमधली सुलोचना, उत्तर क्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय. जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
3: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररस प्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोगाप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले.

0: स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
1: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथागता कदाचित मलाही कळणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शशशः नमन.
0: साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्या गौरी तामणकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवर ना छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग,
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या आमच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते.
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्या जणी. संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ना ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते, आपल्या आर्मी मधले मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना कसं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी साता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: मला प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं, तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि किती सुख दुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना, तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र.

0: ठरू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सफल संपूर्ण होत असतो.
1: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आता वाचली बर का? तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच. 12,000 ओळींच्या कविता त्यांच्या.
0: केवढं मोठं काम आहे हे सगळं.
1: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेल्या आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
0: का सांग, तो तुरुंग त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधार
1: नाही खरंच.
0: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
1: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं. म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेतही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
0: नक्की नक्की.
1: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्यातून रे हिंडूनी बघे घर आणती तुझे सावरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चालेना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावी तर अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सुदोरीत दारे.
0: वा वा.
1: अंगावर शहारे येतात ग.
0: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण.
1: रे कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
0: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी जर पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा. झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
0: हो हो.
1: बघ
0: जी आजही स्थिती आहे ग
1: खरंच
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगतात त्या काळात. ग्रेट. सर्वार्थाने वीर असं म्हणावं असं. कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं. त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
0: लागतच. अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर.
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: म्हणजे केवळ तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं.
1: वा.
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल
0: चल.

0: वा, किती मस्त गाणं ऐकलं. तर
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहरे येतात ग.
0: पण अर्चना, आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना, रात्री नोकरी करतात, रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईल वरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय, समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो, घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की ह्या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ, मुलींचं आयुष्य म्हणजे घर, शाळा आणि पुढे घर,
0: अगदी संसार.
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी, कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या, बोलणं सुरू व्हायचं.
0: आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग, मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई, जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळात ना सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरं
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं
0: शिकून,
1: हो काय करायचं शिकून, आणि घरच तर सांभाळायचं, चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र, स्वातंत्र्य कमी होतं, बंधनं जास्त होती. पण त्याकाळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी, तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चाललीये, मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो, यांची मुलगी ना ग तू, असं विचारलं जायचं आणि सोडवायला.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय, आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलं की नाही, तेव्हा

0: प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहतंय, मग अगदी आडनावासाहित नावासाहित सुद्धा पाठ असायचा आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने त्याच्याबद्दल वागले
1: जायचं.
0: बरोबर.
1: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याच एकत्र होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
0: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
1: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढली.
0: हा खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणार नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बऱ्याचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
1: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे. पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागणं तिघ जण आली ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
0: अरे बापरे.
1: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: खरंच.
1: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे, जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला
0: असतो
1: तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
0: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे
1: महत्वाचं.
0: नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
1: बरोबर.
0: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस हे सतत जागृत राहणं खूप
1: महत्वाचं आहे.
0: ते तिला राहावं लागतं आता काही
1: आणि मोठ्याने आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
0: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोललीस.
1: लक्षात राहत नाही खूप वेळा आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
0: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणातरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
1: असतात. तर तुला सांगते अर्चना इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात. ही फार मोठी गोष्ट
0: आहे.
1: तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112 हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
0: वा,
1: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
0: अरे क्या बात.
1: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या

0: मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात. हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींना लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर,
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास ते सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100.
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावासा वाटला.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्स नंबर, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा. अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात ह्यांची सेवा आपल्याला मिळते.
1: बस,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तो म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर. सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. हा नंबर हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक आहे. ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
1: या नंबर सोशल मीडियावर जसं आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे, आणि ह्या सगळ्यांसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो,
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायल मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण
0: आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना लोकेशन माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्री आहात, हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं

0: भेटूयात.
1: सविता खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली आज तुझ्याशी
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरी सुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आत्ताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4129 आणि 4515-4130. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश घुटाळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोतेहो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने निर्वाचन आयोग द्वारा कराई गई मतदाता सूचियों के विशेष गहन पुनरीक्षण SIR प्रक्रिया की वैधता को बरकरार रखा है. सर्वोच्च न्यायालय ने कहा कि SIR प्रक्रिया स्वतंत्र और निष्पक्ष चुनावों की संवैधानिक अनिवार्यताओं को आगे बढ़ाती है. सर्वोच्च न्यायालय ने फैसला सुनाया कि निर्वाचन आयोग लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 के अनुच्छेद 324 और उसके अधीन निर्मित नियम के तहत SIR करवाने की शक्ति रखता है. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत और न्यायमूर्ति जयमाल्या बागजी की एक पीठ ने उन रिट याचिकाओं पर फैसला सुनाया जिनमें पिछले साल जून महीने में चुनाव आयोग द्वारा

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:05:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत. शिवम महादेवन यांच्या स्वरात गीतरचना मंदार चोलकर यांची, संगीत दिलं आहे

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीतानंतर ऐकूया. दिवसेंदिवस या चित्रपटातील गीत देवकी पंडित यांच्या सरत गीत आहे. गजेंद्र आहिरे यांचं संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया सवाल माझा प्रेमाचा या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया हरिओम विठ्ठल या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात गीत आणि संगीत अभिजित जोशी यांचं

सुरेश वडकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात लई भरी या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीत रचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत दिले आहे अजय अतुल यांनी.

0: श्रेया घोषाल यांच्या स्वरातील लयभर या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन श्रोते हो, आपण आपल्या रोजच्या बोलण्यात वाक्प्रचार म्हणींचा सर्रास वापर करतो. अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी ना कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करत असतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. वेळ आहे 11 ते 11:40 28 मे 2026 रोजी. वार गुरुवार. संवादिका आहेत सविता राजेश घुटाळ. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 4515-4129 आणि 4515-4130. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर पुणे केंद्रावरून सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला.

जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये.

तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गांतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026ला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश जसं ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता ऐकूया सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान, सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार आणि सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणना. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी.

पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. विधान परिषदेच्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात 863 मतदार आहेत. यात साताऱ्यात 474 तर सांगलीत 389 इतके मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपाचे 210 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 105, शिवसेनेचे 38 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 5, राष्ट्रीय काँग्रेसकडे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 4 तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे मतदार आहेत. साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ला, संगम आणि क्षेत्र माहुलीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं 267.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 134.80 कोटी रुपये अजिंक्यतारा किल्ला तर 133 कोटी संगम आणि क्षेत्र माहुली इथल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरं स्थळांच्या विकास आणि संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ला ते उंटाचा डोंगर रोपवे, किल्ल्यावरील राजसदरेचं जतन संवर्धन करणं, मुख्य प्रवेशद्वार आणि बुरुजांची डागडुजी, दुरुस्ती, तलाव संवर्धन, माहिती केंद्र आणि इतर कामं या निधीतून होणार आहेत. माहुली इथल्या कृष्णा वेण्णा संगमावरील महाराणी ताराबाई, येसुबाई, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर मंदिराचं जतन, घाट संवर्धन, न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या वाड्याचं संवर्धन, राजघाटाची निर्मिती, झुलता पूल आदी कामं करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात उद्योग केंद्राच्या माध्यमातून 600 नवीन उद्योजक तयार झाले आहेत. या नवीन उद्योजकांमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2500 जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्रानं गेल्या काही महिन्यात सातत्यपूर्ण कामं करत नवीन उद्योजक आणि उद्योग उभारणीसाठीचे प्रयत्न केले होते. यासाठीच्या योजनेतून नवीन उद्योजकांना व्यवसायासाठी 35% अनुदान देण्यात येत आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात नुकतीच प्राणीगणना झाली. यासाठी 135 मचाण तयार करण्यात आले होते. 175 वनकर्मचारी तर 228 निसर्ग प्रेमींच्या मदतीनं ही प्राणीगणना करण्यात आली. तीनही प्रकल्पात 1556 वन्यजीवांची नोंद घेतली गेली. यात 240 सांबर, 165 चितळ, 347 रानगवे, 108 रानकोंबडे, 68 मोर तसंच इतर प्राण्यांची गणना करण्यात आली. माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी किरकसाल कुकुडवाड क्षेत्राला संवर्धन राखीव दर्जा मिळण्यासाठीचा ठोस कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी वनविभाग तज्ज्ञांची समिती नेमणार असून त्यांच्या मार्फत पर्यावरण, जैवविविधतेचा समतोल राखून नव्यानं होणाऱ्या रस्ता प्रकल्पाबाबत संशोधनात्मक काम होणार आहे. याचबरोबर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं माळरान संनियंत्रण शास्त्रीय पद्धतीनं होणार आहे. याबरोबरच माळरान सफरीचंही आयोजन करण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी या आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा परिषदेनं देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातही अव्वल स्थान मिळवलं आहे. या अभियानात विविध निकषांच्या आधारे केंद्रीय समितीनं 1000 गुणांची तपासणी करत जिल्ह्यांचं मूल्यांकन केलं होतं. जिल्हा परिषदेनं गावागावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले होते. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. आकाशवाणीचं हे

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्ज वर श्रोते हो आमचे कार्यक्रम एआय मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपल्याला ऐकता येतील. दुपारचे 1:46:15 झाली आहेत प्रसार.

वसंत आजगावकर यांच्या स्वरातील गीतरचना ऐकली. गीतरचना होती कवी दा. करंदीकर यांची. याबरोबरच भावधार हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: कल्याण पंडितांच्या संस्कृत राजतरंगिणीचा डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी केलेला मराठी अनुवाद सरहद खडके फाउंडेशन आणि चिनार प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाला असून हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. या ग्रंथामुळे काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास

0: अधिक सुलभ झाला आहे. राजतरंगिणी म्हणजे राजांची नदी, राजवंशाचा प्रवाह. काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्याण कवीने 12व्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे. मूळ ग्रंथ 8 तरंगांमध्ये विभागलेला असून तरंग म्हणजे शब्दशः लाटा हा शब्द वापरून नदीच्या रूपकाचा पाठपुरावा केला आहे. तर या ग्रंथात 4377 श्लोकांचा समावेश आहे. या श्लोकांद्वारे कल्याण यांनी काश्मीरचा विस्तृत इतिहास मांडला आहे. विशेषत 8व्या तरंगात समकालीन वास्तवाचं सूक्ष्म निरीक्षण आढळतं. या ग्रंथाच्या मराठी अनुवादामागची भूमिका राजतरंगिणीची पाठशुद्ध संशोधित आवृत्ती सिद्ध करण्याची नाही. काश्मीरकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून पाहणाऱ्या माणसांना या भूमीचा प्राचीन वारसा उमगून यावा असा एक हेतू या अनुवादामागे आहे. कारण काश्मीरच्या भूमीला समजून घेण्याची, तिच्यावर नांदणाऱ्या जनसमूहाची स्वभाव प्रकृती जाणून घेण्याची, तिने जे पाहिले आणि साहिले आहे त्यातून तिची घडण कशी विशिष्ट प्रकारे झाली याचे भान ठेवण्याची गरज आज तीव्र झाली आहे. या भूमीच्या मुळातल्या निरागस पण विद्रोही प्रवृत्तीची जाणीव तिच्याशी स्नेहबंध निर्माण करताना ठेवणे अत्यावश्यक आहे. काश्मीरच्या भूमीची ती प्रवृत्ती आणि अस्मिता हा हजारो वर्षांच्या इतिहासाचा परिपाक आहे. याची खूणगाठ बांधणे गरजेचे आहे. ही भूमी केवळ पर्यटकांची रंजनभूमी नाही, इथे नांदणाऱ्या माणसांनी सनातन मानवी जीवनाच्या पटावर आपली एक जागा निर्माण केली आहे, आपले मूलाधार निर्माण केले आहेत. त्या घटितांचा उलगडा काश्मीरच्या राजवंशाच्या इतिहासातून आपल्याला करता येतो. आणि इथला निसर्ग, इथली माणसं, इथली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इथल्या राजवटी आणि त्यांनी जन्माला घातलेल्या भल्याबुऱ्या प्रथा परंपरा या सर्वांचा रोमहर्षक अनुभव या काव्यग्रंथातून घेता येईल अशा विश्वासानं हा अनुवाद वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. नागांचा सर्वश्रेष्ठ स्वामी नील यांच्या संरक्षणातला हा प्रवेश, उन्हापासून दूर त्याला ठेवणारे छत्र म्हणजे नीलकुंड आणि त्या छत्राचा दांडा म्हणजे वितस्ता नदीचा वाहता प्रवाह, अशा अनेक नितांत सुंदर ओळींनी ही राजतरंगिणी ओघवती झाली आहे. कथात्मक सूत्र आणि आशयासाठी योग्य लय निवडत कल्याणानं विविध संस्कृत छंदांमध्ये त्याचा ग्रंथ रचला होता. सिद्धहस्त कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे आणि विदग्ध अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी केलेला अनुवाद ह्या शैलीला पूर्णतः न्याय देणारा आहे आणि शास्त्रशुद्ध तरीही सुगम सुलभ आणि अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल असाच आहे. पुस्तकाच्या प्रस्तावने त्यांनी अनुवादामागची भूमिका, पूर्वसूरींचे कार्य आणि ग्रंथाचे स्वरूप यांचा सविस्तर उहापोह केलेला आहे. त्यामुळे राजतरंगणीचा हा मराठी अनुवाद काश्मीरच्या इतिहासाचे सखोल आणि समग्र आकलन करून देणारा हा संदर्भ ग्रंथ मराठी अभ्यासकांच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात डॉक्टर अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांच्या राजतरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे 2 वाजले 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तोंडली पिकाची लागवड. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाल्यामध्ये तोंडली ही वेलवर्गीय भाजी अतिशय महत्वाची आहे. व्यापारी दृष्ट्या तोंडली लागवड फायदेशीर ठरू लागली आहे. तोंडल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे बहुवर्षीय पीक आहे आणि एकदा लागवड केली की 3 ते 5 वर्ष त्यापासून उत्पादन घेता येतं. सुरुवातीच्या वर्षी मात्र उत्पादन कमी मिळतं, त्यानंतर उत्पादनात वाढ होत जाते. आपल्याकडे संपूर्ण राज्यात थोड्याफार प्रमाणात लागवड सर्वत्र होत आहे. खेड्यात शेतकरी स्वतःपुरते आपल्या परड्यात तोंडल्याचा मांडव घालतो, परंतु आज एक अर्थार्जन मिळवून देणारी ही भाजी आहे म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्वतंत्ररित्या लागवड केली पाहिजे. तोंडलीचं उगमस्थान हे हिंदुस्थानच. दक्षिण आणि पूर्व भारतातील सर्व राज्यात तोंडली लागवड होत आहे. तसेच घराच्या दारात, परड्यात तोंडलीचा वेल लावला जातो. आज महाराष्ट्रात प्रमुख शहरांच्या

0: आसपास व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जाते, कारण आज शहरातून तोंडलीसाठी मागणी वाढते आहे, त्यामुळे तोंडले लागवड मोठ्या प्रमाणात तिथे होऊ लागली आहे. काही जिल्ह्यांमधूनही जसं ठाणे, रायगड, नगर, पुणे, नाशिक या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तोंडली लागवड होऊ लागली आहे. या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान उपयुक्त असतं. कमी अगर जास्त पावसाच्या भागात हे पीक घेता येतं. समुद्राकाठची खारी हवा या पिकाला मानवते म्हणून कोकणात हे पीक घेतलं जातं. अतिपाऊस आणि कडाक्याच्या थंडीत या पिकाला धोका निर्माण होतो. रेताड, मध्यम गाळाची आणि मध्यम काळी जमीन या पिकासाठी योग्य असते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असते. कोकणाच्या घराच्या दारात, परड्यात तसेच शेतातील कुंपणाजवळ भात शेतीच्या बांधालाही तोंडली लागवड केली जाते. या पिकाला निचरा होणारी जमीन जास्त उपयुक्त असून भारी काळ्या जमिनीमध्ये या पिकाची चांगली वाढ होत नाही. या पिकाची लागवड करण्यासाठी आळी तयार करून प्रत्येक आळ्यात 5 ते 7 किलो शेणखत घालून मातीमध्ये मिसळण करून घ्यावी आणि चांगली आळी भरून घ्यावीत. हेक्टरी 1500 पर्यंत आळी तयार करता येतात. तोंडली लागवड 3x3 मीटर अंतरावर करावी. त्यासाठी 1/2 x 1/2 मीटर आकाराचे खड्डे काढावेत. काही ठिकाणी 2x2 मीटर अशीही लागवड केली जाते. तोंडली लागवड बेणे पद्धतीने करतेवेळी बेणे जात कोवळे किंवा जास्त जून उपयोगी नसते. बेणे मध्यम असावे, त्यावर 3 ते 4 डोळे असावेत. बेणे लागवड करतेवेळी 2 डोळे जमिनीच्या वर असावेत ही दक्षता घ्यावी आणि बाकीची बाजू जमिनीत पुरून टाकावी. वेल उलटा लागणार नाही याची काळजी घ्यावी. तोंडली बेणे लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसात वेल फुटायला सुरुवात होते. 30 दिवसांपर्यंत वेल जोमाने वाढतो. या काळात आळ्याची विरळण करावी. जेथे रोपं उगवली नसतील त्या ठिकाणी पुन्हा बेणे लागण करावी. शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीच्या वेळी वापरल्यानंतर रासायनिक खतही योग्य मात्रेमध्ये वापरावीत. खतानंतर पाण्याची पाळी देणं अत्यंत गरजेचं असतं. साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं, परंतु उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं लागेल. या बहुवर्षीय पीक वेलावर भुरी, करपा, केवडा रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी योग्य औषध फवारणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. हेक्टरी उत्पादन 150 ते 350 क्विंटल पर्यंत मिळतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर हे प्रसारण आपण ऐकत आहात. 2:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
2: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्त्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हा, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं, कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड आलेली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत,

0: तरी नंतर अंडा आहे आणि ह्या दरम्यान थोडस तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराची तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
0: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर करण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगलं आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेन्युरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनकिलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
1: तर श्रोते हो, मासिक पाळी दरम्यान जी स्वच्छता घ्यायची, जी काळजी घ्यायची, याविषयी अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण गेले तीन भाग प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांच्याकडून घेतलीत. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:10 पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. Thank you.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्यावर ह्याचा काय दुष्परिणाम होत आहे हे आज पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र बदलत आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोकण, मुंबई, चेन्नई यासारख्या किनारी भागांना समुद्र पातळी वाढीचा धोका आहे. ह्यातच महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शेतकऱ्यांचे नुकसान, पाण्याची कमतरता यात मोठी वाढ होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग

0: रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे झाडे लावणे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. प्रत्येकाने आयुष्यात कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला पाहिजे. बस, रेल्वे, सायकल याचा वापर वाढवला पाहिजे. ऊर्जा बचत केली पाहिजे. अनावश्यक दिवे बंद ठेवणे, LED बल्ब वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे किंवा पवन ऊर्जेचा वापर करणे, नंतर प्लास्टिकचा वापर कमी करणे, कापडी पिशव्या वापरणे, प्लास्टिकचा पुनर्वापराला प्राधान्य देणे, पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे आणि पाणी जपून वापरणे हे पण आवश्यक आहे. पुनर्वनीकरणाचा विचार करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छ ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वळणे गरजेचे आहे. ह्यामध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? वृक्ष लागवड मोहीम, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा प्रकल्प, प्लास्टिक बंदी, पर्यावरण शिक्षण यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पर्यावरण क्लब उघडणे, वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे, प्लास्टिक मुक्त मोहीम हाती घेणे, ऊर्जा बचतीचे अभियान करणे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे, प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. जर आपण आज उपाययोजना केल्या नाहीत तर पाणी टंचाई वाढेल, अन्न टंचाई निर्माण होईल, रोग वाढतील, समुद्र किनारी शहरे धोक्यात येतील. वैज्ञानिकांच्या मते तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. पृथ्वी आपली गरज भागू शकते पण लोभ नाही. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल. श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही केवळ पर्यावरणाची समस्या नाही तर मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर मोठा फरक पडू शकतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, प्रदूषण कमी करा. आजची कृती उद्याचे भविष्य घडवते. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात आलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दुपार समाचार प्रसारित होतील.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर येथून आणखी दोघांना अटक आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश। 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही। तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं। तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं, या दरम्यान मतदार याद्यांना

मध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईज मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं

0: पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पेक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचेही सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्स पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशील मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:22 झाली आहेत. आता अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 4:58, मात्र ARDTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम असेच सुरू राहतील.

मध्यमलहरी 239 अंश आठिक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मी आहे आपल्यासोबत पूर्वा परांजपे. सभेच्या सुरुवातीला आस्वाद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीचं गीत आहे श्रेया घोषाल आणि वैशाली माळे यांच्या स्वरातील. कलंक या चित्रपटासाठी गीतरचना आहे अमिताभ भट्टाचार्य यांची आणि संगीत आहे प्रीतम यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
1: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

जावेद अली यांच्या स्वरात जावेद यांचं गीत आपण ऐकलं. जोधा अकबर या चित्रपटासाठी संगीत होतं ए आर रहमान यांचं. शोधेव कार्यक्रमात आता सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील गीत. स्वानंद किरकिरे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे शंतनू मोइत्रा यांनी.

0: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
3: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
3: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
2: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
3: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81 मीटर
3: अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
3: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.

दरामध्ये आपले स्वागत. आज आपण ऐकणार आहोत स्मरण आधुनिक भारताच्या शिल्पकाराचे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. लेखक वरिष्ठ पत्रकार अतुल गुळवणी. आज 27 मे. देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार, महान स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदर्शी नेता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृती दिन 27 मे 1964 रोजी देशाच्या या महान नेत्यानं अखेरचा श्वास घेतला. तब्बल 16 वर्ष 264 दिवस त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला आणि त्यांच्या विचारांचा, कार्याचा, दूरदृष्टीचा ठसा आजही देशाच्या जडणघडणीत ठळकपणे जाणवतो. एक स्वातंत्र्य सेनानी, कुशाग्र बुद्धिमत्तेचा नेता, आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता अशी त्यांची ख्याती होती. काँग्रेसच्या विचारसरणीचे ते प्रमुख आधारस्तंभ मानले जात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि स्वातंत्र्यानंतर आधुनिक, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रधान भारताच्या पायाभरणीत अद्वितीय योगदान दिलं. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 1929 मध्ये लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पूर्ण स्वराज्य या ऐतिहासिक ठराव मांडला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुळे त्यांना अनेकदा दीर्घकाळ तुरुंगवासही भोगावा लागला, पण देशसेवेचा त्यांचा निर्धार कधीही डळमळीत झाला नाही. भारतीय राज्यघटना तयार करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक समतेची मूल्यं देशात रुजवली. त्यांनी भाकरा नांगल, दामोदर व्हॅली यासारख्या मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची उभारणी केली, तसंच अवजड उद्योगांना चालना देत भारताच्या औद्योगिक विकासाला गती दिली. वैज्ञानिक संशोधन आणि शिक्षण यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी देशभरात अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्था सुरू केल्या. वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय राष्ट्र प्रगत होऊ शकत नाही हा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच IIT, इतर संशोधन संस्था आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या विस्तारामग त्यांची दूरदृष्टी होती. आंतरराष्ट्रीय जागतिक शांतता, सहअस्तित्व आणि स्वायत्त परराष्ट्र धोरण यांचा त्यांनी सातत्यानं पुरस्कार केला. स्त्रियांच्या अधिकारांबाबतही त्यांची भूमिका प्रगत आणि स्पष्ट होती. हिंदू कोड बिलला पाठिंबा देऊन त्यांनी स्त्रियांना संपत्तीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार आणि वारसा हक्क मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. द डिस्कवरी ऑफ इंडिया आणि त्यांचं आत्मचरित्र टुवर्ड्स फ्रीडम ही त्यांची पुस्तकं आजही अभ्यासक आणि वाचकांसाठी प्रेरणादायी मानली जातात. नेहरूंच्या या दूरदृष्टीमुळेच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांची लहान मुलांवर प्रचंड प्रीती होती, त्यामुळेच चाचा नेहरू म्हणून ते आजही मुलांच्या मनात जिवंत आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारतातील विविध विकास प्रकल्पांशी संबंधित होते. सांगली आणि सातारा पर्यायाने सांगली सातारा भागात स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या चळवळीशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले. त्यांच्या दौऱ्यांमुळे या भागातील प्रजामंडळ चळवळींना मोठी गती मिळाली. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा मुंबईतील राजभवनात झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी राज्याचा मंगल कलश स्वीकारला होता. हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जातो. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं आंदोलन तीव्र होतं. नेहरूंच्या भेटीदरम्यान आंदोलक काळ्या पट्ट्या लावून उपस्थित होते, मात्र आंदोलकांवर लाठीचार्ज न करता संवेदनशीलतेचं धोरण स्वीकारत नेहरूंनी कास पठारमार्गे प्रतापगडावर प्रवास केला होता. मतभेद असले तरी लोकशाही मूल्यांचा आदर राखण्याची त्यांची वृत्ती यातून दिसून येते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला. रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई इथं

सनम तेरी कसम या चित्रपटातील नीती मोहन, आकाश सिंग आणि दर्शन रावल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. समीर अंजान यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती हिमेश रेशमिया यांनी. बराय तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत प्रासंगिक. या विशेष सदरात आज आपण ऐकणार आहात स्मरण आधुनिक भारताच्या शिल्पकाराचे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. वाचक स्वर वेदवती गोखले, लेखन अतुल गुळवणी.
1: नमस्कार रसिक श्रोतेहो, नमस्कार. आजच्या प्रासंगिक या विशेष

0: असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवाहरलाल नेहरू बंदराचं नामकरणही त्यांच्या स्मरणार्थ करण्यात आलं आहे. 1952 कमी पावसामुळं नगर सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळ पडला होता. स्वातंत्र्यानंतरचा तो पहिलाच मोठा दुष्काळ होता. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पंडित नेहरू यांनी 6 दिवसांचा दौरा आखला होता. त्यांनी विविध दुष्काळी कामांना भेटी दिल्या, शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे तनपुरे महाराजांनी सुरू केलेल्या अन्नछत्रात त्यांनी सर्वांसमवेत भाकरीची चव घेतली. गुरवपिंपरी येथे तलावाच्या कामाची पाहणी करताना हजारो शेतकऱ्यांसमोर बोलताना त्यांनी सांगितलं, दुष्काळ पडणारच नाही अशी उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ नगर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण देश दुष्काळमुक्त झाला पाहिजे. अशा अनेक घटना नेहरूंच्या जीवनकार्याशी निगडीत आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा आजही देशात अभिमानानं जपला जातोय. आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांच्या कार्याचा ठसा चिरंतन राहणार आहे.
1: प्रासंगिक या विशेष सदरात स्मरण आधुनिक भारताच्या शिल्पकाराचे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 तथा युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणी मुंबई केंद्राकडे.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
3: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
4: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत, तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं खर्चाचं. म्हणजे काय करायचं तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे तर ते जर त्यांना योग्य वेळ समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे. याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
3: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
4: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभन खूप आहे.

0: त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं, म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता, तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
1: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी.
0: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं, त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली, सेव्हिंग माझं. तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यात ना तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा. आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ते ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही, तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल, जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करून टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का, नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला आणि शेवटी थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मग ते नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल.
0: आता तुम्ही बघाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स, ते कुठले तर फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ञ त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकता, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का,
1: नाही.
0: हेच जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील. तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍट लिस्ट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक हे करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण करा.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी

0: बारीक अक्षरात लिहिलेले असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्याजवळ आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घडली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात, त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा कर्ता पुरुष काढतो, त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडेंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीजचाच विचार करायचा का? त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचे आहे. म्हणजे काय, तर तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध? जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आणि जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरीची शाश्वती नाहीये, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे का? त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी तर पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढाच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यावर पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चालत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोवर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंट साठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता आणि ती लावणं गरजेचं आहे, आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा. आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक.

0: बदलले तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
1: आता जसं तुम्ही म्हणाल की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे? ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता? त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल. की अरे बापरे, 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आहे पण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू. 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला, याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील. असं न करता पहिल्यांदाच त्याचे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
0: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
1: विचार करणं सारासारा खूप गरजेचं आहे.
0: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
1: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात. Yes. आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता, आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला 4 फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्कं ध्यानात ठेवायचं, मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते, आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात? ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबलं जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं. आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा, मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
0: बिलकुल नाही.
1: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं.
0: हो,
1: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उडावे. घाई घाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
0: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20-30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
1: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीभाऊ आपण फॉलो करू शकतो, किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता, किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. तर या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी? की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्म मध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्म मध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात? तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीचे पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात

0: कमाईला लागला लागलाच तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा,
1: बरोबर,
0: नाहीतर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो, मग ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते, कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला, बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवय लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने, त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात, त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत, त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात, म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात, त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजाव्या म्हणून अशा कन्सेप्ट असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो, म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला, म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले तीन पिढ्यांपासून त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत तीच कल्चर जे तीन पिढ्यां अगोदर लंडनला गेलेली लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत, फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील, त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवय अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपणे घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिल्यापासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो, पण मग ती जी मार्जिन आहे ती विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा, थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं, म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता, तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा, म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवा.

0: व्हायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते. तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे. आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा. स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तर खूप पॉलिसी ज्या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंट पासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम. आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा. डायव्हर्सिफिकेशन करायचं म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही. कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिक दृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या याला जातात, बरोबर आहे. तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इनकमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची, ते ऑप्शन्स. आणि हॅव पेशन्स, घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही, ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना आपण जे इतकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा. कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो. तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही. आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिक दृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मध्यम लहरी 249 अंश आठ मीटर सार्थ

1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया राम महामुनी आणि सहकारी यांनी गायलेलं भजन.

राम महामुनी आणि सहकारी यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं, लोकसंगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करीत आहोत.

0: न्यू चंडीगढ़ क्रीडांगणे सनराइजर्स हैदराबाद दलम राजस्थान रॉयल्स दलेन सह प्रतिस्पर्धिष्यति। एषा स्पर्धा सायं सार्ध सप्तवादने समारप्स्यते। इतः पूर्वं गतरात्रौ धर्मशाला नगरे आयोजिते द्वन्द्वे रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन गुजरात टाइटन्स दलं 92 धावनांकैः पराजितम्। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाले तर प्रसारणात मी आहे आपल्यासोबत पूर्वा परांजपे। श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणातच।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईल.
2: जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात मैदानी खेळाचे प्रशिक्षक एस एल पाटील यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं, 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी प्राध्यापक बी ए चौगुले यांनी लिहिलेला संवाद, 1 गाणी ताजेतवाने रात्री 8:00, 8:05 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र, 8:15 बकरी ईदच्या निमित्तानं जमीर नर्देकर यांनी दिलेली माहिती. आठ वाजून 45 मिनिटांनी समाचार संध्या आणि रात्री 9:00 न्यूज ॲट नाईट ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात बबनराव हदनकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग सारनट. सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या गुरुवार 28 मे 2026 प्रातःसभा सुरू होईल ठीक 5:50, 6:00 हिंदीतून समाचार, 6:05 गिरवाणवाणी या कार्यक्रमात मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात दत्तात्रय अष्टकम, भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10, कृषी वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकाल समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन सकाळी 6:40, 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, 6:50 आणि दुपारी 2:10 बायो क्लिन्झनर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहितीचा भाग पहिला, 6:55 आणि संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घ्याल. श्रोतेहो, सकाळी 7:00 आज दिनांक सुविचार आणि काही निवेदनं, 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणी ताजेतवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू, 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर 7:45 विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, त्यानंतर गाणी मनातली. श्रोतेहो, सकाळी 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित

करू. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40. लखलख चंदेरी हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम 8:55. श्रोते, उद्या सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दिवटे यांच्याशी संवाद. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 6:35. सकाळी 9:30 नाट्यधारा 10:00 अडव्हान्स आयुर्वेद शिबिर याविषयी ग्राहक केंद्रित कार्यक्रम 10:05 जितेंद्र बुडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम 10:15 मराठी चित्रपट संगीत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11:00 11:40 प्रासंगिक या विशेष सदरामध्ये स्मरण एका स्वातंत्र्यवीर साहित्यिकाचं वाचक धनश्री केळीपाळे लेखन अतुल गुळवणी त्यानंतर भावधारा श्रोते दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू यामध्ये 12:00 वनिता मंडळ हितगुज या मालिकेत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत तिच्या शब्दातून या सदरात सुरेखा देवघरे यांचं मनोगत 1:00 हिंदी समाचार 1:05 गीत बहार राष्ट्रीय मराठी बातमी 1:30 आणि सांगली जिल्हा वार्तापत्र 1:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 1:45 ऐसी अक्षरे रसिके 1:55 आणि कृषीवाणी दुपारी 2:00 2:15 दोपहर समाचार नाद ब्रह्म हा कार्यक्रम 2:30 श्रोते सायंकालीन सभा सुरू होईल 5:00 यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी हिंदी समाचार 6:00 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात प्रशांत वाळके आणि सहकारी यांनी सादर केलेली वराडी गीतं संस्कृत समाचार 7:20 प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं 7:15 वृत्तविशेष 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपण काल सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी प्राध्यापक BA चौगुले यांनी लिहिलेला संवाद या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर बी बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी याविषयीची संकलित माहिती

8:05 रात्री मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 8:15 गझल गीतांचा कार्यक्रम 8:45 समाचार संध्या आणि 9:00 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईड्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू 10:00 नभूनाट्य कॉम्प्युटर एक्स वाय झेड लेखक नासरेत एम ए साम्राज 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल अलकादेव मारुलकर यांचं गायन राग जोगेश्री सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू श्रोतेहो ही होती आमची आजची उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात प्रसारित करीत आहोत कार्यक्रम क्रीडांगण

0: तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आजच्या भागात आपण अत्यंत उत्कंठावर्धक आणि जोशपूर्ण अशा खेळाविषयी जाणून घेणार आहोत, तेव्हा कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया.
1: नमस्कार श्रोतेहो, क्रीडांगण या कार्यक्रमात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. ॲथलीट आणि मैदानी खेळ या खेळाचे प्रशिक्षक आज आपल्या सोबत आहेत. सिद्राम पाटील असं त्यांचं नाव आहे. सांगली जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, क्रीडा प्रबोधिनी सांगली या संस्थांसोबतच महाराष्ट्र शासनाच्या मानधन तत्वावरही ते कार्यरत आहेत. शिवाय आजतागायत मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये जवळजवळ 500 ते 600 वर शेकडो खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. त्यापैकी अनेक जण आंतरराष्ट्रीय खेळाडू तर आहेतच, पण याबरोबरच प्रतिष्ठेचे पुरस्कार सुद्धा त्यांनी प्राप्त केलेले आहेत. अनेक क्रीडा संघटनांची स्थापना सिद्राम पाटील सरांनी केलेली आहे. तसंच ग्रामीण, राज्यस्तरीय, आंतरविद्यापीठीय स्तरांवर या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी स्वतः सहभाग नोंदवलेलाच आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे ना, तो म्हणूनच जाणून घेणं आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूया. सर, नमस्कार.
2: नमस्कार.
1: वयाच्या 14व्या वर्षी खो खो या खेळापासून क्रीडा क्षेत्रामध्ये प्रवेश झाल्यानंतर आजपर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे एक खेळाडू ते एक यशस्वी प्रशिक्षक, हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचंय.
2: माझी खेळाची सुरुवात जत मधून झाली. जत हायस्कूल जत या शाळेत माझे थोरले बंधू पी एल पाटील सर, त्यांच्याकडे मी शिक्षणासाठी गेलो आणि तिथं मी खो खो या खेळात सुरुवात झाली. आणि पहिले 2-3 वर्ष खो खो खेळलो 10वीपर्यंत, आणि त्यानंतर 10वीनंतर मी सांगलीला ॲडमिशन टेक्निकलसाठी घेतलं आरवाडे हायस्कूलमध्ये. आणि ते खेळत असताना ॲथलेटिक्सची ओढ जास्त झाली, कारण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जसे कैलासवासी राजा स्वामी सर होते आणि मी जसा, त्यामुळे त्यांची ओळख 81 झाली. आणि तेव्हापासून आज अखेर मी मैदानी खेळ स्वतः मी प्रथम खेळलो. आणि त्यानंतर मला त्यात प्रशिक्षक म्हणून पहिल्यापासून आवड होती आणि मी प्रशिक्षणाचं काम आज अखेर करत आहे. 1981 माझं 11वीला ॲडमिशन झाल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भयंकर अडचणी होत्या. कंपाऊंड नव्हतं, मधून इकडं जे कलेक्टर साहेबांच्या बंगल्याच्या दरवाज्यातून बाहेर निघायचं ते पुढं टिंबर एरियाकडे जायला असा मधनं रस्ता होता. कंपाऊंड नव्हतं, मैदान छोटं होतं. त्यावेळेचे नगरपालिकेचे प्रशासक जाधव साहेब म्हणून ते नंतर कंपाऊंड त्यांनी बांधलं, आत खोकी होती ते काढलं. मग आम्ही त्या ठिकाणी पूर्व पश्चिम ॲथलेटिक्सचं ग्राउंड ट्रॅक मार्किंग केलं आणि तिथं पहिल्यांदा स्वामी सर आणि आम्ही त्यांच्याबरोबर मी त्या ठिकाणी मैदानी खेळाचा सराव सुरुवात केले. आणि सुरुवात करत असताना 11वी 12वीला मी राज्य पातळीवर गेलो 100 मीटर 200 मीटरमध्ये आरवडे हायस्कूलमधून. आणि आरवडे हायस्कूलचे त्यावेळेला हॉलीबॉलची टीम चांगलीच होती संपूर्ण राज्यामध्ये आणि मी मैदानी खेळातील एकटाच खेळाडू. माझ्या मते चंद्रपूरला राज्यस्पर्धा ते झाले होते, त्यात मी फक्त राज्यस्पर्धेत त्यावेळेला 4th मिळवलो 100 मीटर. आणि परंतु राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली नाही. मग द्वितीय वर्षापासून 100-200 असे इव्हेंट मी करत होतो आणि मैदानी खेळाबरोबर स्वामी सर, कैलासवासी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी फेडरेशनच्या स्पर्धा देखील खेळायला सुरुवात झाली आणि त्यात मी यशस्वी होत गेलो. 1984 पहिल्यांदा मी राज्य स्पर्धा खेळायला गेलो. त्यावेळेला आत्ताचे जे AFI अध्यक्ष, माझे अध्यक्ष आदिल सुमारेवालांच्या बरोबर मी तिथं फाईट दिली. त्यावेळेला आदिल सुमारेवाला, हिरजी नगरवाला, मॅगनस केलूट हे जे 3 खेळाडू राष्ट्रीय लेवलचे पदक विजेते त्यांच्याबरोबर मी खेळून त्यावेळेला पहिल्यांदा 3रा क्रमांक मी मिळवला होता. परंतु आमचे ग्रामीण भागातून इतर गोष्टी बरेच कमतरता होते, त्यामुळं आम्हाला त्यांच्यापर्यंत मजल मारता आली नाही. म्हणजेच जे 1981 आज अखेर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर, म्हणजे आम्ही मागणी करतोय मैदान चांगलं करावं, म्हणजे आज हे अजून ते प्रश्न आम्हाला भेडसवत आहेत, त्याच्यातून देखील मात करून मी

त्यानंतर 1987 पर्यंत 6 आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळलो आणि त्या कालावधीत वंदना शानबाग शिवाजी विद्यापीठाचे कोच मस्कर सर यांच्या अंडर बरोबर माझे मित्र बरेचसे असे त्या मैदानी खेळातून खेळलो आणि स्वामी सरांचं सहकार्य तर निश्चितच होतं. त्याचबरोबर त्यावेळचे दानशूर व्यक्ती परांजपे असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत रोटरी क्लब वगैरे यांनी आम्हाला सकसार वगैरे देऊ केलं आणि त्याच्यातून आम्ही घडलो. आमची आर्थिक परिस्थिती फार बेताची. मला आठवतं माझा वर्गमित्र गौतम पाटील शांतिनिकेतनचे ते जिम्नॅस्टिकमध्ये होते आणि विद्यापीठ खेळायला जात असताना माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेला मला त्या गौतम पाटील यांनी 50 रुपयाची मदत केली होती. पण ते 50 रुपये नसून आज त्याची किंमत फार मोठी आहे. म्हणजे असे लोक भेटले पण खेळ काय थांबलेला नाही आहे आणि या खेळाच्या माध्यमातून घडलो. त्यानंतर मी कोचिंगमध्ये उतरलो. कोचिंगमध्ये उतरल्यामुळं शिकवताना मला काही अडचणी येऊ लागल्यामुळं कैलासवासी माझे मित्र गजानन पाटील ते NIS कोच त्यांनी सांगितले की शासनाच्या माध्यमातून तू NIS कर. तसा मी शासनाला अर्ज केला. शासनाच्या माध्यमातून मी NISला गेलो बेंगलोरला. 1990 साली मी NIS डिग्री 1 वर्षाची केली आणि त्याच्यानंतर खरं स्वरूप माझ्या कोचिंगला आलं आणि मी त्यावेळेला 1 वर्ष जवळजवळ फक्त 24 तासातील 4 तास रेस्ट घेऊन इतर 20 तास मी ते जे स्पोर्ट्समधलं स्किल स्पोर्ट्स इंजुरी स्पोर्ट्स डाएट स्पोर्ट्स सायकॉलॉजी अशा बऱ्याच गोष्टी ज्या NIS मध्ये असतात त्या सर्व गोष्टी मी आत्मसात केल्या. त्या काळात पश्चिम जर्मनीचे मोठमोठे डॉक्टर आणि कोचेस व्हिजिटला होते. कारण होतं त्यावेळेला एशियनचा कॅम्प बेंगलोरला होता. त्यामध्ये PT उषा होती, वल्सम्मा, परत अंजुबी जॉर्ज असे मोठमोठे खेळाडू त्या कॅम्पमध्ये असल्यामुळं तिथं बरेचसे कोचेस इंटरनॅशनल कोचेस त्या ठिकाणी हजर होते. त्यांच्याशी चर्चा करता आली म्हणून मला तो NIS चा 1 वर्षाचा कालावधी अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय उत्साहवर्धक गेला. आणि त्याच्यानंतर मी कोचिंग सुरू केल्यानंतर माझ्याकडे भरपूर खेळाडू आले. सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो. मी कोचिंग सुरुवात केल्यानंतर 90-91 मंदार मोकाशीला डाव्या हाताला इंजुरी झालेली असताना देखील 100 मीटरला त्याला मी उतरलो होतं. नेहरू स्टेडियम पुणे येथे त्याने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा 100 मीटरला म्हणजे ग्रामीण भागात पदक मिळवून दिला. पण त्यावेळेला काही लोकांनी हे फ्लूक आहे हे बरोबर नाही असं म्हटले. परंतु त्याच ठिकाणी मी स्वतः चॅलेंज दिलं की पुढल्या वर्षी देखील माझा हाच खेळाडू नंबर काढणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं तयारी करायची करून या. आणि असं करत मंदार मोकाशीनं त्या वर्षी नंबर काढला, पुढल्या वर्षी काढला. सलग 3 वर्ष त्यानं 100 मीटरमध्ये राज्य पातळीवर पहिलं पदक मिळवलं, जे पदक पुणे मुंबई किंवा जास्तीत जास्त नागपूर अशा सोडून पहिल्यांदा सांगलीला ते वेगवान धावपटूचं मान मिळाला. आणि त्याच वर्षी 92-93 ज्यावेळेला कलकत्त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी गेलेलो होतो, मंदार मोकाशी महाराष्ट्राच्या टीममध्ये होता, मी बरोबर गेलेलो होतो. 10-7 वगैरे त्याचं टायमिंग त्यावेळेला चांगलं होतं आणि कलकत्ता सॉल्ट लेक स्टेडियमच्या जवळ ते मैदान असल्यामुळं आणि आम्हाला माहीत नव्हतं तिथलं पाणी थोडंसं गंजलेलं ह्याच्यातून पिल्यामुळं त्याला लूज मोशन सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी त्याला स्पर्धेत खेळता आलं नाही. तेव्हापासून आज अखेर मी खेळाडूंची सगळ्या बाबतीत काळजी घेतो. आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 6-7 आंतरराष्ट्रीय केले, जवळजवळ 500-600 वर राष्ट्रीय विजेते खेळाडू आणि जवळजवळ 3000 पर्यंत राज्य विजेते खेळाडू असे खेळाडू घडवले. आणि ते सर्व खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन कसं करावं काय करावं, त्यात ग्रामीण भागाचे खेळाडू जास्त होते. ग्रामीण भागातील खेळाडू उल्लेख करण्यासारखे म्हटल्यानंतर भास्कर भोसले, गणपती भुसनूर, कपिला खवासे, पोपट गव्हाणे असे असंख्य, जितेंद्र जाधव आज पोलीस डिपार्टमेंट आहेत, सुभाष सूर्यवंशी आहे, असे भरपूर खेळाडू ग्रामीण भागातून मी खेळाडू आणून त्यांना शिकवलं. आज भास्कर भोसले रेल्वेत आहे, तो स्वतः छत्रपती पुरस्कार विजेता आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याने दुसरा देखील पुरस्कार कोचिंगमधला ललिता बाबरमुळे मिळालं. ललिता बाबर त्याच्याकडे प्रशिक्षणार्थी होती. असे खेळाडू घडल्यानंतर तेही खेळले आणि त्यांनी देखील प्रशिक्षण करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. असे भरपूर आहेत. आज मंजुळा पाटील NIS झालेले आहे, त्याचबरोबर रेल्वेत तीही कोचिंग करते, ती स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे. असे असंख्य खेळाडू

आहेत, तुम्हाला अभिमान आहे, या कोणत्याही खेळाडूकडून एक रुपयाचं मी फी घेतलेली नाही आणि मैदानी खेळाला एक कला मानून मी या ठिकाणी कोचिंग करतो. त्यावेळचे खेळाडू आत्ताच्या खेळाडूमध्ये फरक एवढा जाणवतो, प्रचंड फरक जाणवतो, कारण त्यावेळच्या खेळाडूंना प्रॅक्टिस सांगितलं जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ग्राउंड सोडायचं ते मनातही विचार आणत नव्हते. उदाहरण द्यायचं तर 2 वर्षापूर्वी एअरफोर्समध्ये अभिजित भोसले गेलेले आहे आणि एअरफोर्समधून त्यांना आता राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलेलं आहे आणि तो सध्या UP मध्ये सराव करतोय. त्याचं लॉकडाऊन असताना देखील तो सराव करायचा येऊन दुपारच्या वेळेत संध्याकाळच्या वेळेत आणि फोन करून सांगायचं असं असं केलेलं आहे. असे खेळाडू एक एक होते. मंदार मोकाशी सारखं सराव करणारा तो दुसरा खेळाडू मिळाला. त्याचबरोबर शर्ली मेनेंजे, सरिता पाटील असे असंख्य, जेवढे नावं घ्यावं तेवढे कमीच आहेत. सरिता पाटील तरी ती पद्मावून थंडी असून दे, पाऊस असून दे, जे सांगितलेलं आहे त्या वेळेचे आधी 5 मिनिट येणार. आल्यानंतर मैदान स्वच्छ आहे की नाही, रूम स्वच्छ आहे की नाही, मॅट काढणे, अशा गोष्टी, म्हणजेच त्या खेळाडूची त्या मैदानावर त्या साहित्यावर त्याची अलोट श्रद्धा भक्ती असली पाहिजे आणि ते निर्माण ऑटोमॅटिक त्या खेळाडूंच्यावर होत होतं. आणि पालक देखील कधी कुठल्या गोष्टीचा नकार दिलेला नाहीत आणि जे खेळाडू आहेत ते क्लास, आपलं घर, आईवडिलांची मर्जी सांभाळून यायचे. परंतु आज पहिल्यांदा प्रेफरन्स सर्व खेळाडू आणि पालक क्लास आणि अकॅडमीला देतात, त्यामुळं त्या खेळाडूंचं परफॉर्मन्स आज इतपतच राहिलेलं आहे. माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे पालकांना आणि खेळाडूंना, अकॅडमी त्याला तुम्ही 1.5-2 लाख फी देऊन पे करून जाताय, आपण या ठिकाणी काही करत नाही. 1 रुपयाचं देखील मानधन मी न घेता शिकवतोय आणि ते घेत असताना तुमचं करिअर या ठिकाणी आहे हे स्पष्टपणे तुम्हाला जाणून दिलेलं आहे, उदाहरण दाखल देत आहोत. आणि हे करणं फार गरजेचं आहे की आज युवा पिढी मैदानावर आल्याशिवाय ते तंदुरुस्त राहणार नाही हे पालकांना समजतं, परंतु क्लासच्या नावाखाली त्यांना बरीच बंधनं घालतात, एवढंच कर तेवढंच कर, आणि त्यांच्या खाण्याकडे लक्ष पालक लोक देत नाहीत. ते पालकांनी दिलं पाहिजे. चांगला आहार देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मुलांना मैदानावर कमीत कमी 2 तास मुलांना मनसोक्त खेळलं पाहिजे, घाम गेला पाहिजे, त्यांची वैचारिकता तिथं पूर्णपणे एक रूप होऊन त्या मैदानावर खेळल्यानंतर त्यांच्यातला खरा जो परफॉर्मन्स आहे तो बाहेर पडणार आहे. आणि हे पालकांनी तिथं मैदानावर जाऊन त्या मुलांशी चर्चा करून घेणं गरजेचं आहे. पालक असे नाही आहेत असं नाही आहे, पण बरेचसे पालक कमी आहेत फार, की आपला पाल्य काय करतोय, काय नाही, त्याच्यात टॅलेंट आहे का नाही. आज माझ्याकडं रोज 250-300 मुलं असतात, त्यातले बरेचसे पालक अतिशय जागरूक आहेत. त्यांना डाएट काय द्यायचं, त्यांचं दैनंदिन काय ठेवायचं, क्लास काय करायचं, अशा गोष्टी विचारणार आहेत आणि ती मुलं आज टॉपवर आहेत, म्हणजे खेळातही आहेत आणि अभ्यासातही आहेत. मी आवाहन करतो की मुलं खेळल्यामुळं त्यांचा अभ्यासावर किंचितही परिणाम होत नाही, कारण खेळलेली मुलं, ग्राउंडवर असणारी मुलं आणि फक्त तुम्ही 24 तास त्या पुस्तकामध्ये गुंतवून ठेवणारी मुलं, फार फरक आहे. पालकांनी विचार करावा. ज्यावेळेला मुलं खेळतात घाम निघून जातो तो फ्रेश होतात आणि त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी प्रचंड वाढते. जर ते मुलं खेळले नाहीत, मनसोक्त मित्राबरोबर गप्पा मारले नाहीत, पूर्णपणे एक्झरसाइज केले नाहीत, तर ते एकलकोंडी होऊन त्यांच्यात प्रगती होणारच नाही आहे. ते टाळण्यासाठी पालकांनी मैदानावर मुलांना घातलं पाहिजे, त्यांना चांगला आहार दिला पाहिजे. आज बाहेर खाऊ गल्ल्या झालेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी गाड्या आहेत, पण याचा आपण विचार करावा ते खेळाडूंना कितपत योग्य आहे. त्यापेक्षा तुमचं जे दैनंदिन घरातलं खाणं आहे, चांगलं रांगडं खाणं, त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन आहे, गहू आहे, शाळूच्या भाकरी आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही कडधान्य करा, चांगले देशी फळं केळं त्यामध्ये द्या मुलांना, चांगलं दूध द्या, तूप घालून हे करून जे पहिले देत होते पैलवानांना, पूर्वी प्रत्येक घरात एक पैलवान असायचा, परंतु आत्ता नाही आहे, एका गल्लीत एक नाही ना, एका गावात एक पैलवान दिसायला झालेला आहे. त्यासाठी पालकांनी जागरूक राहणं, त्यांना तंदुरुस्त करणं आणि भावी पिढी चांगलं निर्माण करणे हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी मैदानावर आले पाहिजे. मैदानी खेळ हा सर्व खेळाचा मातृखेळ आहे आणि ते खेळल्यानंतर तुमचा फिटनेस वाढतो, त्यानंतर तुम्ही कुठल्याही खेळाकडे वळू शकता. बॅडमिंटन असेल, फुटबॉल असेल,

0: कुस्त्या असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, थ्रोबॉल, नेटबॉल असंख्य खेळ येतात, परंतु ह्या सगळ्याचा जो फिटनेस आहे तो मैदानी खेळ आहे. म्हणजे रोज तुम्हाला रनिंग केलं पाहिजे, वॉर्म अप केलं पाहिजे, स्ट्रेचिंग केलं पाहिजे. हां, आणि एक मुद्दा विशेष करून सांगा वाटतो, इंजुरी. आज इंजुरीसाठी जे तुमचे प्रशिक्षक असतात त्यांना त्याचं ज्ञान असतंच. आज बरेच जण थोडी इंजुरी झाली की नको त्या डॉक्टर करतात, डॉक्टर एकच सल्ला देतात, 8 दिवस रेस्ट घ्या, 10 दिवस रेस्ट घ्या, त्यात परत त्याचा पाठिंबा जातो. परंतु खेळामध्ये इंजुरी हा एक भागच आहे, आणि हे खेळत असताना इंजुरी ही होणारच, पण त्या प्रशिक्षकाला माहीत असतं ही इंजुरी कशामुळे होते. समजा आपण हॅमस्ट्रिंगचे लंजिंगचे एक्झरसाइज केल्यानंतर हॅमस्ट्रिंग दुखणारच आहे, पोटाचे व्यायाम केल्यानंतर पोटात थोडंसं दुखणारच आहे, म्हणून ते काय डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुम्ही रोज सराव सातत्य ठेवला की ती इंजुरी ऑटोमॅटिक कमी होते. ज्यावेळेला वर्कलोड किती आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर रेस्टिंग पल्स रेट आपले किती आहे हे नोंद करून ठेवणं, सरावाच्या वेळेला पल्स रेट किती आले ते नोंद करणं, आणि रात्री झोपताना पल्स नोंद करून आपण व्यवस्थित राहिलो की आपणाला कसल्याही प्रकारची इंजुरी येत नाही, आपलं शरीर व्यवस्थित त्यात राहू शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शक असावा, जे नको ते औषधं घेतली जात ते घेऊ नये, कारण आपलं रेग्युलर जे खाणं आहे तेच महत्वाचं आहे. त्याचबरोबर मला काही गोष्टी दिसलेल्या आहेत स्टेडियमवर, जिथं पाण्याचं नळ आहे, जिथं वॉशरूम आहे, त्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे, त्याच्यापासून तर पूर्ण लांब राहणं गरजेचं आहे. आणि काही रॅकेट्स आहेत आजही काही ठिकाणी, त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे, ते पासून पालकांनी खेळाडूंनी सावध राहणं गरजेचं आहे. आणि जे बाहेर फूड्स मिळतात प्रोटीनच्या नावाखाली, काही गरज नाही, आपलं जे रेग्युलर गहू आहे, 4 किलो गहू, 1 किलो सोयाबीन, ते दळवणाऱ्या त्याच्यातून प्रोटीन तुम्हाला भरपूर मिळतं. त्याचबरोबर तुमच्या ज्या रेग्युलर पालेभाज्या आहेत, मोड आलेले कडधन्य आहेत, डिंकलॉड आहे, हे तुम्ही खा, त्याच्यातून प्रोटीन्स नक्की मिळतो. तुम्ही अंडी खा, चिकन खा, आपण काय खातो, आपणाला किती गरज आहे, आपल्या कॅलरीज किती नष्ट होतात, ह्याचं गणित पालकांनी आणि त्या खेळाडूंनी बसवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून योग्य प्रशिक्षकाकडे जा. मैदानी खेळ हा असा आहे, तुम्ही सुरुवात केल्यानंतर 1-2 वर्षात तुम्हाला कोणत्याही साधं जिल्हा लेवलचं पदक येणार नाही. कमीत कमी मैदानी खेळात 6 वर्ष तुम्हाला घासावे लागतात, त्यावेळेला तुम्ही राज्य पातळीवर तुम्ही जाऊ शकता. तशी मानसिक तयारी असली पाहिजे. म्हणून मी आज या ठिकाणी चांगली आकाशवाणीच्या माध्यमातून तमाम सांगली जिल्ह्यातील तरुण इतर जे ऐकतात त्यांना देखील एवढंच सांगेन की तुम्ही योग्य निवडा, प्रत्येकजण मैदानावर या, मैदानावर खेळा, आणि खेळताना त्याच्यातून आनंदही घ्या, तुमचं शरीर तंदुरुस्त करा, आणि तुम्ही राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत निश्चित तुम्ही जाऊ शकता. आणि आपल्या पालकांचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या प्रशिक्षकाचं, आपल्या शाळेचं नाव तुम्ही संपूर्ण भारतात करू शकता.
1: तर श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या लक्षातच आलं असेल की आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ खेळाडू घडवले नाहीत तर हजारो युवक युवतींच्या स्वप्नांना पंख सुद्धा दिलेत.
2: ऍथलीट आणि मैदानी खेळाचे प्रशिक्षक SL पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या खेळांविषयी आणखीन सविस्तर जाणून घेण्यासाठी भेटूया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा धुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंग निरोप द्या. नमस्कार.

0: क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7 वाजता तथा प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्याने निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। कांद्याचा हमी भाव 1,580 प्रति क्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं। नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते। या योजनेअंतर्गत राज्य सरकारनं निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे, त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे। यासाठी जागावाटपाची प्राथमिक

निष्ठा आज टिळक भवनामध्ये झाली. दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागावाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मविआमध्ये जागावाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब अंबादास दानवे मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं तीन विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली जयपूर गुरुग्राम नाशिक पुणे लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी अभियांत्रिकी औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एचएस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21 21-12 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किम यू लोहकडून के श्रीकांत 22-20 19-21 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या

0: चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 241° 18' अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: श्रोते हो, एक निवेदन, हरवलेल्या व्यक्ती संदर्भातील एक निवेदन. हरवलेल्या व्यक्तीचं नाव आहे रामचंद्र बाळकृष्ण राऊळ, वय वर्ष 47, खासगी नोकरी करणारे. हे राहणार माठीवाडा, कुडाळ तालुका कुडाळ येथील, जिल्हा सिंधुदुर्ग. हे 28 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6:30 रेल्वे स्टेशन कोल्हापूर इथून बेपत्ता आहेत. वर्णन असं, अंगानी मध्यम, रंगानी गोरे, उंची 5'10", मराठी आणि हिंदी बोलतात. तर कुणाला अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.
3: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 आता वृत्त विशेष. संध्याकाळचे 7:15 आता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोतेहो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे. 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळीबाबत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचे आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचाच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन, पीरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल की प्रत्येक 4 ते 5 त्रासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसात स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातो, लघवीला जरी जातो, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छताही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना युटीआय, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना, तर सर्रास

महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी गळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हा अत्यंत आवश्यक असतो. किंवा कधी कधी फिशी मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो आरटीए त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना, तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची

0: तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, पण तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो आरटीए त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाही, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना, तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये, तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे, वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो, तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश नसेल, पुरळ नसेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम, म्हणजे टीएसएस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन असेल, तर त्याने पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे, किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी हे म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारमध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स, म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजगारी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते, आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही, म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पाकिट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर विवाहित मुले असतील तर मग त्या पॅड फुल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHO वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात, तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्यतो तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्स कपडे वापरतात, त्याच्यामुळे वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे सूर्याचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना, ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होतं आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे, तेव्हा तुम्हाला डॉक्टरांना संपर्क करणं हे आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडस बॉईल करून ते पाणी पिलं तर त्याने आपल्याला ओटी बोटलला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कपड गुंडाळून त्याने जर शेक घेतला त्याने पण हलका

0: व्यवस्थित होतं तुम्ही. किंवा पायामध्ये गुळवेण हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला कळता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे, मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळ असेल, डाळी भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव की ज्या क्रॅम्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरंच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं उठी पोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात.
1: हे
0: कारण सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाले 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंश गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त तुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोललो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असते तर अगदी बिंदास्त बोलले असते ना कट्ट्यावर बसून, तर माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 3 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा, त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्व्हॉल्वमेंट असू शकतं, रोल कसं असू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय, कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. आणि हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणं आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटी ला धरून म्हणजे त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळीतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती

मध्यमलहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि पूर्वताईचं नमस्कार. मंडळी, आज भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात बुधवार 27 मे 2026. चला तर मग कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूयात काही क्षणातच.
1: अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी प्राध्यापक बी ए चौगुले यांनी लिहिलेला संवाद. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकत आहात. यामध्ये सहभाग आहे महेश इनामदार यांचा.
2: राम राम आनंदराव.
3: राम राम चौगुले साहेब. आज इकडं कसं काय येणं केलं म्हणायचं?
2: हॅलो, आपलं तुमची शेती कशी काय चाललंय ते बघायला.
3: साहेब लई बरं झालं बघा तुम्ही आला असं. बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो तुम्ही का माझी शेती आता सेंद्रिय पद्धतीने करावी की काय, आणि तेवढ्यात तुम्ही आला ते बरं झालं बघा.
2: आनंदराव, माझा इकडे येण्याचा उद्देश आणि तुमच्या मनात घोळणारा विचार याची सांगड बसेल असे वाटते.
3: वा, म्हणजे साहेब आता जरा मग याबद्दल बैजवारच सांगा की होऊन जाऊ दे.
2: कसं आहे आनंदराव, तुमच्या जमिनीची बिघडलेली प्रत, त्यामुळे होणारे कमी उत्पादन आणि कृषी मालाचा घसरलेला दर्जा, यासाठी तुम्ही आणि तुमच्या शेतकरी मित्रांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे हे सांगण्यासाठी मी इकडं आलो आहे.
3: असं आहे वय. मग चौगुले साहेब, आता ही सेंद्रिय शेती म्हणजे काय, आणि ती कशी करायला पाहिजे ते जरा सांगा. म्हणजे काय आहे का, मी आता पेपरातनं याच्यातनं वाचतोया करतोया का सेंद्रिय शेतीची लई फायदे आहे ती केली पाहिजे, पण मला काय ते माहीत नाही, तेव्हा हे सांगा की जरा वायस.
2: आनंदराव, खरोखर अनेक शेतकऱ्यांच्या मनात जो विचार घोळतोय तो तुमच्या देखील मनात घोळलेला आहे, आणि सेंद्रिय शेतीचा विचार हा निश्चितपणानं चांगला आहे.
3: बर,
2: शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ व जैविक खतांचा वापर करून कालांतराने होत जाणारी संपूर्णपणे स्वयंपूर्ण स्वयंविकासासाठी स्वयंपोषी शेती पद्धती म्हणजेच सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते, कीटकनाशके, रोगनाशकांचा वापर करता येत नाही. तसेच रासायनिक तणनाशके आणि भूनाशके यांचा वापर करता येत नाही. सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय खते, सेंद्रिय कीटकनाशके, सेंद्रिय बुरशीनाशके यांचा अखंडपणे वापर करावा लागतो.
3: म्हणजे समजा आपल्याला करायला पाहिजेच म्हणा की साहेब, आता ही सेंद्रिय शेतीसाठी बघा अशी कोणती सेंद्रिय खतं वापरता येतील?
2: आनंदराव, वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून सेंद्रिय खते मिळतात. सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार आहेत, एक भर खते आणि दुसरे जोर खते.
3: भर

0: खत आणि जोरखत.
1: भरखतेमध्ये पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणावर वापरावे लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते, त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारण शक्ती वाढते आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. जमिनीचे आरोग्य सुधारते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर शेणखत, कंपोस्ट खत, लेंडी खत अशा प्रकारची जी खतं आहेत, कोंबडी खत, गांडूळ खत आणि सोनखत. नंतर जी खतं आहेत ती जोर खते.
0: बर,
1: यात पोषण द्रव्याचे प्रमाण भर खतापेक्षा अधिक असते, यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर सर्व प्रकारचे पेंडी, हाडांचा चुरा आणि मासळी खत इत्यादी. याशिवाय सेंद्रिय खतामध्ये हिरवळीची खते आणि जैविक खतांचा समावेश होतो. हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार, धंचा ही पिके घ्यावीत व ती पेरणीनंतर 1 ते 1.5 महिन्यांनी त्याच जमिनीत गाडावीत. गिरीपुष्प आणि सुबाबूळ यांचा पाला सुद्धा बाहेरून आणून हिरवळीच्या खतासाठी वापरता येतो. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी 60 ते 90 किलो नत्र मिळते. जिरायत क्षेत्रात व कोरडवाऊ परिस्थितीत 5 टन प्रति हेक्टर आणि बागायत क्षेत्रात 10 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत. नंतरचं जे खते आहेत ते जीवाणू खते. पिकांसाठी उपयुक्त जीवाणूंची वाढ करून पेरणीच्या अगोदर जीवाणू बियाणावर लावावे लागतात. हे जीवाणू पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्ये पुरवण्याचे कार्य करतात. उदाहरणार्थ ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू, हे जीवाणू मातीत व मुळात राहून पिकांना अन्नद्रव्य पुरवण्याचे कार्य करतात. प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून होणाऱ्या मिश्रणाला जीवाणू खत असे म्हणतात.
0: म्हणजे ही सेंद्रिय खतामध्ये 2 भाग आहेत म्हणायचं, हा जोर खत आणि ते भर खत
1: आहे की नाही,
0: आणि याच्या जोडीला आपण ते हिरवळीची खत आणि जीवाणू खत बी वापरू शकतो आहे की नाही, हे आलं ध्यानात साहेब. पण साहेब, आता पारंपरिक सेंद्रिय खत म्हणजे काय, हा आणि ते खत म्हणजे शेणखत म्हणा किंवा काय, ते जर आपल्याला शास्त्रीय पद्धतीने बनवायचं झालं तर त्याचे काय काय आहे ते सांगा की.
1: हा आनंदराव, पाळीव प्राण्यांचे शेण, मलमूत्र आणि गोठ्यातील पालापाचोळा कुजवून त्यापासून शेणखत तयार होते. शेणखत तयार करण्यासाठी 4 पद्धतींचा वापर करतात. ही पहिली पद्धत म्हणजे चर किंवा खड्डा पद्धत, दुसरी पद्धत म्हणजे ढीग पद्धत, तिसरी पद्धत म्हणजे गोबर गॅस किंवा स्लरी पद्धत, आणि चौथी पद्धत म्हणजे शेण खतामध्ये अन्नद्रव्ये वाढवण्याची पद्धत. आता चर किंवा खड्डा पद्धतीमध्ये 6 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व 1 मीटर खोल चर काढली जाते. ही चर 1 मीटरच्या भागात शेण व मूत्रात भिजलेल्या पालापाचोळ्याने भरली जाते.
0: बर,
1: आणि त्याची उंची जमिनीच्या पृष्ठभागापासून 45 ते 60 सेंटीमीटर वरपर्यंत ठेवली जाते आणि त्याचा आकार घुमटाकार करून गायीच्या शेणाने सारवली जाते. अशा प्रकारे सर्व चर भरली जाते आणि 3 ते 4 महिन्यामध्ये शेणखत तयार होते. या पद्धतीमध्ये तयार होणाऱ्या शेणखतात 0.8 ते 0.9 नत्राचे प्रमाण असते. हे शेणखत कुजल्यानंतर पिकांना पेरणीपूर्वी द्यावे.
0: बर, स्लरी पद्धतीचं म्हणायचे.
1: हा, हे खड्डा पद्धत आता मी तुम्हाला सांगितली. दुसरी पद्धत आहे ते ढीग पद्धत. या पद्धतीमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर दररोज जमा होणारे शेण आणि मलमूत्रात भिजलेला पालापाचोळा थर देऊन 6 फूट उंचीपर्यंत साठवला जातो. वरच्या भागाचा आकार घुमटाकार करून चिखलाने सारवला जातो आणि कुजण्याची क्रिया चालू होते. या पद्धतीमध्ये मूत्र साठवण्याची सोय नसल्याने अन्नद्रव्ये वाया जातात.
0: म्हणजे तोटा आहे म्हणायचा.
1: तोटा म्हणजे कसं आहे की ढीग लावल्यामुळं पाजरून मूत्र बाहेर निघून जातं, वाया जातं. तर तिसरी पद्धत आहे गोबर गॅस पद्धत. आता गोबर गॅसचे वापर करणारा भारत हा आपला फार पूर्वीपासूनचा असा देश आहे. या पद्धतीमध्ये गोबर गॅस संयंत्राचा वापर करतात. यामध्ये डायजेस्टर आणि गॅस कंटेनर असे 2 भाग असतात. शेण डायजेस्टरमध्ये घालून त्यापासून मिथेन गॅस आणि स्लरी तयार होते. गॅस कुकिंगसाठी आणि दिव्यासाठी वापरला जातो. बाहेर पडणारी सॅलरी खत म्हणून शेतात वापरतात. आता चौथी पद्धत आहे म्हणजे शेणखतात अन्नद्रव्य वाढवण्याची पद्धत. याच्यामध्ये शेणखतात प्रत्येक चरीत किंवा

0: त्यात 30 ते 40 किलो सुपर फॉस्फेट घालून त्यातील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवली जाते. म्हणजे बाहेरचं रासायनिक खत या शेणामध्ये घातलं जातं. शेणखतात 0.5% नत्र, 0.2% स्फुरद आणि 0.5% पालाश शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा उपलब्ध असतात. शेणखतामुळे जमिनीची प्रत सुधारते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि समस्याग्रस्त जमिनी सुद्धा सुधारणा होतात.
1: साहेब, या समजा पद्धती आहेत की नाही? लई चांगली आहे ते बघा. आणि त्याचा आपण प्रत्येकानं वापरही करायलाच पाहिजे, आहे की नाही? पण आता मी काय म्हणतो साहेब, का हे झालं सेंद्रिय पद्धतीतलं, आहे की नाही? पण आता कंपोस्ट खताच्या बी काय पद्धती आहेत का मग अशा तयार करायच्या, त्याच्याविषयी बी जरा सांगा एक खुलासेवर.
0: हां आनंदराव, कंपोस्ट हे अतिशय चांगलं खत तयार करण्याची पद्धत आहे. हे म्हणजे कृत्रिम शेणखत ह्याला म्हटलं तरी चालेल.
1: बरं.
0: कारण वनस्पती आणि प्राणी यांच्या चांगल्या कुजलेल्या अवशेषापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतास कंपोस्ट खत असे म्हणतात. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जीवाणूंचा वापर करतात. याच्यात फरक कसा आहे आनंदराव? शेणखतात जीवाणू वापरलेले नसतात, परंतु कंपोस्टमध्ये कुजवणारे जीवाणूंचा वापर केलेला
1: असतो.
0: कंपोस्ट खत तयार करण्यासाठी जीवाणूंचा वापर करतात. कंपोस्ट खतामध्ये शेणखतापेक्षा अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे जमिनी अधिक सुपीक होतात. कंपोस्ट दोन प्रकारचे असतात, एक फार्म कंपोस्ट किंवा रुरल कंपोस्ट आणि दुसरा टाउन कंपोस्ट किंवा अर्बन कंपोस्ट.
1: बर.
0: तर ह्यात फार्म कंपोस्ट म्हणजे काय? तर शेतातून निघणाऱ्या पालापाचोळ्यापासून हे कंपोस्ट तयार करतात. आणि टाउन कंपोस्ट म्हणजे काय? शहरात निर्माण होणारा मलमूत्र, काडी कचरा याच्यापासून टाउन कंपोस्ट तयार करतात. टाउन कंपोस्टमध्ये 1 ते 2% नत्र, 1% स्फुरद आणि 1.5% पालाश असतो. फार्म कंपोस्टपेक्षा टाउन कंपोस्टमध्ये अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
1: बर.
0: आता कंपोस्ट तयार करण्याच्या 3 पद्धती आहेत.
1: सांगा की.
0: पहिली एक पद्धत आहे ती ढीग पद्धत किंवा इंदोर पद्धत. या पद्धतीमध्ये पाटाच्या कडेचा जमिनीचा उंच भाग निवडला जातो, जमीन सपाट करून त्यावर 1.8 ते 2.4 मीटर रुंदी व 1 ते 1.2 मीटर उंची आणि मटेरियलच्या उपलब्धतेच्या नुसार योग्य प्रकारची लांबी याचा वापर केलेला असतो. ढीग तयार करण्यासाठी ह्याच्यामध्ये 4 ते 5 थर पालापाचोळा अंतरला जातो. यामध्ये ढिगाची उंची 76 ते 122 सेंटीमीटर इतकी ठेवतात. यासाठी गव्हाचा भुसा, भाताचे तूस, कापसाच्या पलाट्या, सोयाबीनचा काळ याचे 5 ते 6 सेंटीमीटरचे तुकडे केले जातात आणि सारखे थर रचले जातात. प्रत्येक थरावर शेणाची स्लरी आणि जनावराचे मूत्र शिंपडले जाते. ढिगाची योग्य उंची झाल्यावर वरचा भाग चिखलाने सारवला जातो. साधारणपणे 1.5 महिन्यानंतर हा ढीग थोडा खाली बसतो, त्यावेळी त्या ढिगास पहिली पलटी मारली जाते. ढीग पूर्णपणे कुजेपर्यंत 2 ते 3 पलट्या मारल्या जातात. ही सर्व क्रिया 4 ते 5 महिन्यात पूर्ण होते आणि कंपोस्ट शेतात घालण्यासाठी तयार होते. या पद्धतीने तयार होणारे खत उत्तम असते. ही पद्धत पावसाळ्या आणि थंडीच्या हंगामात योग्य असते. दुसरी पद्धत आहे आनंदरावती खड्डा पद्धत किंवा त्याला बेंगलोर पद्धत असं म्हणतात. या पद्धतीमध्ये हवाबंद पद्धतीने जीवाणूंच्या सहाय्याने कंपोस्ट तयार केले जाते. यासाठी 183 सेंटीमीटर रुंद, 91 सेंटीमीटर खोल आणि 917 सेंटीमीटर किंवा योग्य लांबीचा खड्डा खणला जातो. हा खड्डा जमिनीचा उंचवटा असलेल्या भागात खणला जातो, जेणेकरून यात सभोवतालचे पाणी अथवा पाझर येणार नाही अशी काळजी घेतली जाते. या खड्ड्यात 15 सेंटीमीटर जाडीचा निरुपयोगी पालापाचोळ्याचा थर अंतरला जातो. तर ह्याच्यामध्ये या गव्हाचा काड, भूस, भाताचे तूस, सोयाबीनचा काड आणि शेतातील सर्व प्रकारचा काडी कचरा याचा वापर केला जातो. या सर्व काडी कचऱ्याचे 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचे तुकडे केले जातात. सारख्या प्रमाणात 15 सेंटीमीटर जाडीचा थर दिला जातो आणि त्यावर शेण आणि स्लरी, जनावरांचे मूत्र आणि पाणी शिंपडले जाते. त्यावर 20 ते 30 किलो बारीक माती टाकली जाते.
1: बर.
0: मातीवर चांगले कुजलेले शेणखत पसरले जाते. त्यावर ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जातीच्या बॅक्टेरिया टाकल्या जातात. प्रत्येक थरावर 2.5 किलो युरिया, 3 किलो सुपर फॉस्फेट पसरले जाते. यामुळे कुजण्याची क्रिया जलद होते. अशा प्रकारे थरावर थर 10 थर टाकले जातात आणि खड्डा जमिनीच्या पृष्ठभागापासून 2 फूट उंचीपर्यंत भरला जातो. शेवटी वरच्या भागावर घुमटाकार आकार देऊन चिखलाने सारवले जाते. या पद्धतीमध्ये 2 ते 2.5 महिन्यापर्यंत 40 ते 60

0: टक्के इतका ओलावा ठेवणे गरजेचे आहे.
1: बर,
0: यानंतर खड्ड्यात पाणी टाकू नये अशा प्रकारचे 4 ते 5 महिन्यात कंपोस्ट वापरण्यासाठी तयार होते. या कंपोस्ट मध्ये 1.4% नत्र, 1.0% स्फुरद आणि 1.4% पालाश असते. तर ढीक पद्धत किंवा इंदोर पद्धतीच्या कंपोस्ट मध्ये 0.8% नत्र, 0.8% स्फुरद आणि 1.5% पालाश असते.
1: थांबा थांबा, काय आहे साहेब, मला माहिती लई चांगली वाटते. मी काय करतो, जरा टिपून घेतो बरं का. म्हणजे काय आहे का, आता हे तुम्ही सांगितलेल्या पद्धती माझ्या ध्यानात राहिली होती. आता म्हणला तुम्ही ते इंदोर पद्धत आणि बंगलोर पद्धत आहे की नाही, या दोन्ही पद्धती बी माझ्या ध्यानात आहेत. आता आणखीन मी काय म्हणतो, आणखीन अशी कोणची पद्धत आहे का हे कंपोस्ट तयार करायची?
0: हा आनंदराव, फार चांगला प्रश्न विचारला, कारण आता एक खूप चांगली पद्धत, आधुनिक पद्धत आहे ती सांगायचं, तिसरी पद्धत.
1: बर,
0: ती म्हणजे नॅडॅप कंपोस्ट पद्धत.
1: नॅडॅप,
0: नॅडॅप. तर ही पद्धतीने कंपोस्ट जर केला तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण वाढतं आणि काळी कचरा कुजवून चांगल्या प्रकारचं कंपोस्ट तयार करता येतं. तर नॅडॅप कंपोस्ट पद्धतीबद्दल आनंदराव मी आता तुम्हाला थोडी माहिती सांगतो. ही पद्धत नारायणराव देवराव पांढरी पांडे आणि डॉक्टर कुमारप्पा यांनी गोसंवर्धन केंद्र पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी विकसित केली आहे.
1: म्हणजे तुमच्या कृषी विद्यापीठाचं ती पद्धत?
0: कृषी विद्यापीठाच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या गावी गोसंवर्धन केंद्र आहे. त्या केंद्रावर गाईचं जे शेण निघतं, गाईच्या गोठ्यातला पालापाचोळा जो निघतो, त्याच्यापासून त्यांनी एक उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत विकसित केलेली आहे. तर हे नारायणराव देवराव पांढरी पांडे ह्याच्यापासून नॅडेप असं झालेलं आहे.
1: बरोबर.
0: तर ह्या दोघांनी ही पद्धत पुसदला शोधून काढली. आता ह्या पद्धतीमध्ये काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या पद्धतीमध्ये 12 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 फूट उंच असा काटकोनाकृती हौद तयार केला जातो.
1: बरं, म्हणजे मोठा हौद असतो.
0: हौदच तयार करायचा, त्याची लांबी 12 फूट, रुंदी 5 फूट आणि खोली 3 फूट असा विटाचा बांधकाम केलेला हौद तयार करायचा.
1: बरं,
0: यासाठी भाजी विटा, माती आणि सिमेंटचा वापर केला जातो. हौदाच्या भिंती 9 इंच जाडीच्या आणि हवा आत येण्यासाठी खिडक्या गॅप ठेवल्या जातात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, नंतर विटाच्या मध्ये गॅप ठेवला जातो, खिडक्या ठेवल्या जातात. हौदाचे आतले व बाहेरचे बाजू गाईच्या शेणाने सारवली जाते. वाळलेले हौद भरण्यासाठी वापरतात. म्हणजे एकदा शेणाने सारवल्यानंतर हौद वाळू द्यायचे चांगले आणि पुन्हा ते भरण्यासाठी वापरायचं. आता कशाने भरायचं? शेतातील काळी कचरा, वाळलेली पाने, कोवळ्या फांद्या, मुळे, वनस्पतीचे अवशेष व इतर भाग 1400 ते 1500 किलो.
1: बर,
0: किती घ्यायचं?
1: 1 टन 400 किलो
0: किंवा 1 टन 500 किलो
1: घ्यायचं.
0: गाईचं शेण 90 ते 100 किलो, पाणी 1500 ते 2000 लिटर आणि वाळलेली माती शेतातील किंवा गोठ्यातून घेऊन हौद भरतात.
1: बर,
0: म्हणजे हौद भरण्याचं मटेरियल काय काय? एक पालापाचोळा, दुसरं गाईचं शेण, तिसरं पाणी, पाणी आणि माती. तर हा हौद एका दिवसात किंवा 48 तासात भरावा लागतो. यासाठी टाकाऊ पदार्थ गाईचे शेण आणि माती यांचे प्रमाण 29:2:35 म्हणजे टाकाऊ पदार्थ 29% गाईची, गाईचे शेण 2% आणि माती 35% अशा प्रमाणात घेऊन हा हौद भरायचा आहे. हौदाच्या आतील बाजू आणि तळाचा भाग गाईच्या शेणाने स्लरी करून भिजवतात. पहिल्यांदा ते भिजवायचं स्लरी करून.
1: बर,
0: टाकाऊ पदार्थाचा पहिला थर 6 इंच जाडीचा द्यावा. त्यात 3 ते 4% लिंबाचा हिरवा पाला किंवा पळसाचा पाला असावा. दुसऱ्या थरात 4 किलो शेण 150 लिटर पाण्यात कालवून टाकाऊ पदार्थावर शिंपडतात. आता तिसरा जो थर आहे त्या तिसऱ्या थरामध्ये 50 ते 60 किलो वाळलेली आणि चाळलेली माती टाकतात आणि पाण्याचा शिंतोडा मारून माती भिजवतात. अशा 3 थराचा 1 थर असे 12 थर दिल्यावर हौद पूर्णपणे भरतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, पहिल्यांदा पालापाचोळा टाकायचा, त्याच्यावर स्लरी टाकायची, त्याच्यावर माती टाकायची, पुन्हा त्याच्यावर भरून घ्यायचं.
1: भरून घ्यायचं असं म्हणजे असे एकावर एक 12 थर करायचे
0: आणि 3 थराचा 1 थर धरायचा आणि

0: बारा थर टाकल्यानंतर तो हौद पूर्णपणे भरतो. भरलेल्या थराची उंची हौदाच्या वरील कडापासून 1 ते 1.5 फूट उंची पर्यंत ठेवतात. म्हणजे त्या हौदाच्या वर 1 ते 1.5 फूट उंच जाऊ द्यायचं त्याला. त्यावर 3 इंच जाडीचा मातीचा थर टाकायचा परत आणि गायीच्या शेणाने सारवायचं. साधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर हौदातील थराची उंची कमी होते, म्हणजे ते दबून
1: दबून बसणार.
0: जादाचे थर भरून ते परत गायीच्या शेणाने
1: लिंपतात.
0: याला भेगा पडू नयेत आणि ओला टिकून राहावा यासाठी वारंवार शेणाची स्लरी मारतात. जर वातावरणातील तापमान जास्त असेल तर या हौदावर छत तयार करतात. म्हणजे ते जंतू मरू नयेत म्हणून छत तयार करतात. चाळणीनंतर उरलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरतात. साधारणपणे 3 ते 1.25 टन कंपोस्ट एका हौदातून मिळते आणि त्यात 0.5% ते 1% नत्र, 0.5% ते 9% स्फुरद आणि 1.2 ते 1.4 पालाश इतके अन्नद्रव्ये
1: असतात. नाही साहेब, आता तुम्ही या समजा पद्धती सांगितल्या का नाही, सेंद्रिय खताच्या ते भर खतं जीवाणू खतं हे बी लक्षात आलं आणि हे आता तुम्ही कंपोस्टची पद्धत जी सांगितली हे आमच्या शेतावर आम्हाला कवा बी तयार करता येतं आहे का नाही, त्यामुळे ही पद्धत लई सोपी वाटली बघा मला. चौगुले साहेब, आपलं बोलणं काय थांबायचं नाही काय आहे विषय तसा लय मोठा आहे आणि मला बी समधी माहिती घ्यायचीच आहे तुमच्याकडनं. पर का आहे का मंडळीला म्या म्हटलं होतं का आज जरा बाजारात जायचं आहे, जरा पवनारावळी यायची आहे ती आणि जरा खरेदी बी आहे, जरा मेवण्याचं लग्न आहे हां, तवा मी आता खरेदीला जायचा विचार करतो या हां. म्या परत या संदर्भातली समधी माहिती आहे का नाही ते विचारासाठी तुमच्या हापेसात येतो बरं का. हां चालतं आहे ना बघा. हां मग तवाच बोलूया या संदर्भात. हां राम राम.
0: राम राम.
2: मंडळी, सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी प्राध्यापक बी ए चौगुले यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता महेश इनामदार यांचा. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात.
3: होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: मंडळी, सांगली जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संपदा बिडकर यांच्याद्वारे प्राप्त एक निवेदन. भारतीय हवामान खात्याने सन 2026 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिरा सुरू होण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सांगलीसह दक्षिण महाराष्ट्रातील जलव्यवस्थापन अपरिहार्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कोयना व वारणा धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे अत्यंत काटेकोर वैज्ञानिक आणि दूरदृष्टीपूर्वक नियोजन सुरू केलं आहे. दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांना उन्हाळ्यात आणि संभाव्य टंचाई स्थितीत पाणी टंचाई जाणवू नये यासाठी व्यापक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक थेंब महत्वाचा या तत्वावर आधारित हे नियोजन करण्यात येत आहे. सांगली, जत, अटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव, मंगळवेढा आणि सांगोला या कायमस्वरूपी दुष्काळी भागांसाठी टेंबू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना जीवनाधार आहेत. या योजनांचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी जलसंपदा विभागाने धरण व्यवस्थापन आणि पाणी वापर नियंत्रण, सिंचनाचे टप्प्याटप्प्याने नियोजन अशा बहुआयामी उपाययोजना तयार ठेवल्या आहेत. दिनांक 22 मे 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 19.44 अब्ज घनफूट तर वारणा धरणात 19.92 अब्ज घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. मात्र यातील उपयुक्त साठा मर्यादित असल्याने भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन

प्रत्येक विसर्गाचे वैज्ञानिक नियोजन करण्यात आले आहे. कोयना धरणातून मे अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जूनपासून केवळ एका युनिटद्वारे 1050 क्युसेक्स पाणी सोडण्याचे नियोजन आहे. पाऊस उशिरा झाल्यास जुलै ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव पाणी साठाही सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. एल निनोचा प्रभाव अधिक वाढल्यास आणि मान्सून आणखी लांबल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते याची जाणीव ठेवून जलसंपदा विभागाने पर्यायी आराखडाही तयार ठेवला आहे. वीज निर्मितीसाठी राखीव असलेल्या पाणी साठ्यातील काही हिस्सा दुष्काळी भागांच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वळवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. यापूर्वी 2023-24 मध्ये राबवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या धर्तीवर पुन्हा सुमारे 3 अब्ज घनफूट पाणी दुष्काळी भागांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती पत्र लिहिले आहे. वारणा धरणाबाबतही प्रशासन सतर्क आहे. वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे तसेच वाकुर्डी आणि म्हैसाळ योजनांमार्फत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र पाऊस उशिरा झाल्यास 30 जून नंतर पाण्याचे आवर्तनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. एल निनोच्या संकटाला तोंड देताना जलसंपदा विभागाने केवळ धरण व्यवस्थापनावर भर न देता पाणी वापरातील शिस्त यालाही तितकेच महत्व दिले आहे. नदीपात्रातील अनावश्यक उपसा टाळणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, सिंचनाचे योग्य नियोजन आणि स्थानिक पातळीवर जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ धरणातील पाणीसाठा टिकवण्यावर भर नसून जबाबदार पाणी वापर हाही महत्वाचा संदेश प्रशासन देत आहे. अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळणे, नदीपात्रातील बेकायदेशीर उपसा रोखणे, शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवणे आणि स्थानिक पातळीवर जलसंधारणाची कामं गतीनं पूर्ण करणे यावरही भर दिला जात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातील आगामी 2 महिने अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. अशा परिस्थितीत कोयना वारणा धरणातील पाण्याचे हे सूक्ष्म नियोजन केवळ प्रशासनिक निर्णय नसून लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी आणि शेतीच्या भविष्याशी जोडलेली अत्यंत महत्वाची जीवनवाहिनी ठरत आहे. प्रशासनाची सज्जता, दूरदृष्टी आणि काटेकोर नियोजन यामुळे दुष्काळाच्या छायेतही आशेचा झरा कायम ठेवण्याचा निर्णय प्रयत्न सुरू असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा माहिती अधिकारी सांगली श्रीमती संपदा बिडकर यांच्याद्वारे प्राप्त माहिती आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आकाशवाणी सांगली केंद्रावरून निवेदन आपण ऐकलं.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजले तथा प्रसारित करीत आहोत एक गाणी ताजेतवाने.

0: शुभदा मेहराळ यांच्या स्वरात प्रवीण डवणे यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणी ताजी तवानी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी.
1: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
2: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जो सरकारों के एजेंसीज राज्य में एफसीआई का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था उसको बढ़ाने की जरूरत थी तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
1: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह घटस्फोट एकपत्नीत्व लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर रहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
3: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
1: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन

समर्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथं सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा देदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. श्रोतेहो, आज बकरी ईद, त्यानिमित्ताने ऐकूया जमीर नर्वेकर यांनी सांगितलेली माहिती.
1: ईद उल जोहा अर्थात बकरी ईद होय. ईश्वराप्रती प्रेम, भक्तिभाव, श्रद्धा, त्याग प्रकट करण्याचा दिवस आहे. इस्लाम धर्मामध्ये दोनच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, रमजान ईद आणि बकरी ईद होय. अरबी कॅलेंडर नुसार जिलहज महिना पवित्र मानला जातो. हा महिना वर्षाचा शेवटचा असतो. अरबी कॅलेंडर नुसार वर्षाची शेवट आणि सुरुवात कुर्बानीनेच होते. म्हणून इस्लाम मध्ये कुर्बानी अर्थात त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यागाशिवाय मानवाचे आयुष्य अपूर्ण आहे. त्यागाची आठवण म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. बकरी ईद आणि अल्लाचे खास प्रेषित हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा घनिष्ठ संबंध आहे. कुर्बानीचा अर्थात बलिदानाचा एक उत्कृष्ट आणि पावन इतिहास आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीच्या इतिहासाचे दरवर्षी स्मरण केले जाते. ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी करून त्याचे मांस गोरगरीब, नातेवाईक, शेजारी यांना दान केले जाते. या दानामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले जाते. अखिल मानव जातीचा ईश्वर एकच आहे. सृष्टीचा पालनहार व तारणहार एकच ईश्वर आहे. ईश्वराचे हे ब्रीद वाक्य आचरणात आणण्यासाठी प्रेषित इब्राहिम पैगंबर यांना ईश्वराने पृथ्वीवरती पाठवले होते. मानवात सुख, शांती, मानवता, सत्य, सदाचार, सत्कर्म, दया, परोपकार या जीवन मूल्याची जपणूक व्हावी म्हणून प्रेषित इब्राहिम पैगंबर यांनी समाजामधील अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्र्य नष्ट करण्याचे कार्य चालू केले. प्रेषित इब्राहिम पैगंबर हे आद्य क्रांतीचे समाज सुधारक होते. पैगंबराचा जन्म इराक देशातील कदीम शेअर उर या ठिकाणी जन्म झाला. लहानपणापासूनच यांच्या अंगी चिकित्सा वृत्ती, प्रेम, दया, परोपकार हे गुण होते. तसे ते धाडसीही होते. एका ईश्वराची भक्ती करा. ईश्वरच मानवाला नफा तोटा देतो. मानवाला तोच जन्म व मृत्यू देतो. ईश्वरच या सृष्टीचा पालनहार व तारणहार आहे या विचाराचे आचरण करत होते. प्रेषित इब्राहिम पैगंबर यांनी आयुष्य वेचले. पैगंबरांनी समाज प्रबोधन करून वाईट विचार व कृत्याविषयी आवाज उठवला. त्यांचे आयुष्य मानव सेवेत खर्ची गेले. मानव जात एक आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. ईश्वर सर्वांचा एकच आहे. ईश्वराने मानवामध्ये भेदभाव केला नाही असे प्रेषित इब्राहिम पैगंबर यांचे विचार होते. तसे त्यांचे आचरणही होते. पैगंबर यांनी एकेश्वराविषयी तात्विक बाबतीत बादशाह नमरूदला हरवले होते. प्रेषित इब्राहिम पैगंबरावरती ईश्वराची कृपा दृष्टी होते. ईश्वराचे खास दोस्त होते. पैगंबरांना खलीलुल्ला अशी पदवी देखील मिळाली होती. ईश्वर भक्ताकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यागाची अपेक्षा ठेव. यात गोर गरिबांच्या सेवेत स्वतःचे आयुष्य खर्ची करणे, त्याग करणे, आजारी गरजूंना औषध देणे, निराधार मुला मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी मदत करणे, आपले घर, समाज, देशाच्या प्रगतीसाठी आयुष्य व्यतीत करणे ही उत्तम कुर्बानी आहे. प्रेषित इब्राहिम पैगंबर यांनी स्वतःचे आयुष्य ईश्वराच्या आज्ञेनुसार व्यतीत केले आणि यशस्वी झाले. पैगंबराच्या निष्ठेस व त्यागास सलाम करण्याचा दिवस म्हणजे बकरी ईद होय. या ईद द्वारे सामाजिक एकता आणि समाज कल्याणाची प्रेरणा मिळते व त्यात मानव जातीचे ऐक्य अबाधित राखण्याचे महान कार्य पार पाडले जाते. कुर्बानीचा अर्थ आपला वेळ, संपत्ती इतकेच नव्हे तर स्वतःचाही त्याग असा आहे. प्रेषित इब्राहिम पैगंबर यांनी ईश्वराच्या प्रेमाखातर स्वतःच्या मुलाचाही त्याग करण्याचा संकल्प केला. पैगंबर यांनी डोळ्यावर कापड बांधून

आपला पुत्र इस्माईल यांच्या गळ्यावर सुरी चालवून बलिदान कुर्बानी दिली, मात्र डोळे उघडून पाहतात तेव्हा त्यांना आपल्या पुत्राच्या जागी एका मेंढ्याचा बळी गेल्याचे आढळले. आपला पुत्र बाजूला जिवंत पाहून प्रेषितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बकरी ईद दिवशी या सत्य कथेची आठवण प्रत्येक श्रद्धावंत करत असतो. प्रेषित इब्राहिम पैगंबराचे कार्याची आठवण म्हणून जे श्रद्धावंत आर्थिक शारीरिक क्षमता ठेवतात ते हजला

घेऊन चुकी माफी मागून हजला श्रद्धावंत जातात. तसेच गोर गरिबांना दानही केले जाते. सौदी अरेबियातील मक्का शहरामधील काबा ग्रह हे शांतीचे केंद्रबिंदू आणि ईश्वराच्या भक्तीचे ठिकाण ईश्वराने बनविले आहे. काबा ग्रहामध्ये विश्वबंधुत्वाचे दर्शन घडते. चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. हजहून आलेल्या श्रद्धावंतांना हजी असे संबोधले जाते. हजीमध्ये नम्रता, प्रेम, दया, परोपकार हे गुण दिसून येतात. हजी श्रद्धावंत ईश्वराच्या देणग्यांनी पुरस्कृत झालेले असतात. अल्लाह को प्यारी है कुर्बानी. अरबी कॅलेंडरनुसार जिलहज महिना हा हज यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. या महिन्याच्या 8 ते 12 तारखेपर्यंत हज यात्रा केली जाते. वर्षातून एक वेळेला हज यात्रेचा काळ असतो. ज्या श्रद्धावंताची शारीरिक आर्थिक क्षमता असेल त्याने हज यात्रा करणे बंधनकारक आहे. एकदा तरी धरतीच्या केंद्रावर एकत्रित येऊन सर्व श्रद्धावंतासोबत नमाज पठण करण्याचा आदेश ईश्वराने दिला. यालाच हज यात्रा म्हणतात. बकरी ईद दिवशी हज यात्रा केली जाते. बकरी ईदला अरबी भाषेमध्ये ईद उल अझा असे संबोधले जाते. हज यात्रेहून परत आल्यानंतर सुद्धा सर्व वैशिष्ट्य सुरक्षित राहिली पाहिजेत, जेणेकरून लोकांनी त्यांना पाहून ओळखावे ही की हा श्रद्धावंत हजच्या देणग्यांनी पुरस्कृत झालेला आहे. अशा लोकांना हजी असे संबोधले जाते. हज तीर्थक्षेत्रातील जमजम पाण्याचे महत्व असाधारण आहे. आदरणीय प्रेषित हजरत इब्राहिम अलैहि सलाम यांना अनेक वर्षांनी पुत्ररत्न झाले. पुत्ररत्नाचे नाव इस्माईल असे होते. प्रेषित इब्राहिम अलैहि सलाम यांच्या स्वप्नात ईश्वराने आदेश दिला, तुझा प्रिय मुलगा इस्माईलला वाळवंटात सोडून जा. स्वप्नाप्रमाणे इस्माईलची आई हजरा आणि पिता पुत्र असे दोघेही काही खजूर आणि पाणी घेऊन वाळवंटात चालत निघाले. काही अंतर चालत पुढे प्रेषित इब्राहिम गेले. प्रेषित इब्राहिम अलैहि सलाम पासून लहान मूल व आदरणीय हजरा एकटे पडले. काही दिवसानंतर खारीक व पाणी संपले. आई हजरा आणि मुलगा इस्माईल भुकेने व्याकुळ होऊ लागले. अशा स्थितीत हजरा सफान नावाच्या टेकडीवर चढून जा व कधी समोरील मरवा टेकडीवर चढत असे. उद्देश हा होता की टेकडीवरून एखादा समुदाय दिसावा आणि त्यांच्याकडून पिण्यासाठी पाणी घ्यावे. अशा प्रकारे आदरणीय हजरा यांनी सफा मरवा पहाडीची 7 चक्कर मारले, परंतु त्यांना तिथे काहीही दिसून आले नाही. लहान बाळाला म्हणजेच इस्माईलला झोपवले होते. त्या ठिकाणी आदरणीय हजराची नजर केली व बाळ पाय पुढे पाठीमागे करत रडत होते. बाळाच्या टाचेच्या जागेमध्ये ईश्वराचे खास दूत हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम यांनी पाण्याचा झरा काढला आणि आदरणीय हजरा या झऱ्यातील पाणीला हाताने वाळूचा बांध करून अडवत होते. या झऱ्यातील पाणीला जम जम असे म्हटले जाते. आज तागायत वाळवंटात जमजम चे पाणी तेथे आहे. हजी लोक ते पाणी आणून पवित्र पाणी म्हणून वाटत असतात. प्रेषित यांच्या निष्ठेला सलाम करण्याचा सण म्हणजे बकरी ईद होय. आपल्या जीवापेक्षाही श्रेष्ठ असणारी प्रत्येक वस्तू ईश्वराच्या मार्गात समर्पित त्याग करण्याची शिकवण प्रेषित हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी दिली. कुर्बानीचा हेतू बकरी ईद पर्यंतच आहे असे नाही. वाईट विचार, आचरण, द्वेष, भेदभाव, खोटे बोलणे, ईर्ष्या, तिरस्कार, आळस, व्यसन यांची कुर्बानी श्रद्धावंतांनी दिली पाहिजे. आपल्या दुष्कृत्यामुळे आपला परिवार, समाज, मानवजात संकटात सापडेल असे कृत्य करू नका. दुष्कृत्याची कुर्बानी देणे याची आज प्रत्येक माणसाला गरज आहे. समाज कल्याण हाच कुर्बानीचा मुख्य उद्देश आहे. पृथ्वी तलावरील मानवजात एकच आहे आणि मानवजातीचा ईश्वर अल्लाह सर्वांचा एकच आहे.
मानव या नात्याने सर्वांचा प्राण संपत्ती अब्रू पंथ धर्म समान रित्या आदरणीय आहे. इस्लामी दृष्टिकोनाने सर्व धर्म समान रित्या आदर सन्मानास पात्र आहेत. प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य ठरते की त्याने इतर धर्मांच्या पार्थनास्थळांचा थोर व्यक्तींचा ग्रंथांचा रीतिरिवाजांचा आदर सन्मान

रखावा. कोणत्याही नागरिकाला हा अधिकार नाही की त्याने दुसऱ्या धर्मातील गोष्टींचा, थोर व्यक्तींचा, प्रार्थनास्थळांचा अनादर व अवहेलना करावी. भारत देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होईल असे कृत्य करू नये. ईश्वर सर्वांचा एकच आहे. आपण भारतीय नागरिक सर्वजण एकच आहोत. आपसात धर्माच्या नावावरती भांडण, तंटे, भेदभाव का करावा? ईश्वराने कधीच आपल्यात भेदभाव केला नाही. सर्वांना ईश्वराने हवा पाणी समान दिले आहे. शरीरातील रक्त ही लालच आहे, तेथे भेदभाव नाही. ईश्वराने मानवाला एकाच स्त्री व पुरुषापासून बनवले आहे. सर्व भारतीय नागरिक एकमेकाचे भाऊ आहोत, मग आपण का भांडत राहतो? प्रेम, आपुलकी, नम्रता, दया हे गुण नागरिकांमध्ये असणे भारताच्या दृष्टीने प्रगतीसाठी योग्य आहे. प्रत्येकाचा धर्म मानवतेच्या कल्याणाचीच शिकवण देतो. मग तो कोणताही धर्म असो, सर्व धर्माची उद्दिष्टे एकच आहेत आणि ईश्वराचाही उद्देश एकच आहे, मानवाचे कल्याण होवो, मानवाचे आयुष्य सुखमय मंगलमय होवो. आपले घर, गाव, शहर, राष्ट्र, सभोवताल चोहीकडे अमन शांती राहो आणि भारतीय नागरिक प्रेमाने आनंदाने रावो ही इच्छा ईश्वराकडून भेट मिळो. सामूहिक प्रयत्नातूनच राष्ट्र निर्माण होत असते आणि त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचा सहभाग आणि योगदान महत्वाचे असते. बलशाही भारत निर्माण करायचे असेल तर आपापसातील भांडण तंटे बंद केली पाहिजे. माणसाकडे माणूस म्हणून पाहणे आणि तसा व्यवहार करणे गरजेचे आहे. जाती आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणे हे राष्ट्र बांधणीसाठी अपायकारक ठरते. भारत देशाचा इतिहास दुहीचा नसून ऐक्याचा आहे. भारतीय नागरिकांनी भारताच्या प्रगतीसाठी एक होण्याची गरज आहे. ईदच्या पुण्याईने ईश्वराची कृपा दृष्टी भारतीय नागरिकावरती हो. ईद हा त्याग, श्रद्धा आणि मानवतेचे प्रतीक आहे. इस्लाम धर्मानुसार हजरत इब्राहिम अली इस्लाम यांनी अल्लाच्या आज्ञेप्रमाणे निष्ठा दाखविण्यासाठी आपल्या प्रिय मुलाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव नमाज अदा करतात, गरीबांना मदत करतात आणि कुर्बानी देतात. तसेच नातेवाईक व मित्रांना शुभेच्छा देऊन आनंद साजरा केला जातो. या दिवशी सकाळी विशेष नमाज अदा केली जाते, त्यानंतर कुर्बानी दिली जाते आणि त्यातील मांस गरजू व नातेवाईकांमध्ये दान केले जाते. त्यामुळे समाजात बंधुभाव आणि मत्तीची भावना वाढते. प्रेषित इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या निष्ठेला सलाम करण्याचा सण म्हणजे बकरी ईद होय. कुर्बानीचा मूळ अर्थ संरक्षणासाठी सदा सर्वदा तत्पर राहणे असा होय. अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले कुटुंब, समाज, शहर अथवा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. बकरी ईद द्वारे सामाजिक एकता आणि समाज कल्याणाच्या कामाला प्राधान्य दिले आहे आणि यात समाजाचे ऐक्य अबाधित राहण्याचे कार्य पार पाडले जाते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की बकरा अथवा एखाद्या वैद्य जनावराचे बलिदान दिल्यानेच बकरी ईद साजरी होते. ही परंपरा सुन्नते इब्राहिम आहे, मात्र ते तेवढ्या पुरतीच मर्यादित नाही हे देखील खरे आहे. इस्लाम मध्ये कुर्बानीचा अर्थ आपला वेळ, संपत्ती आणि इतकेच नव्हे तर स्वतःचा त्याग देखील मार्गात देणे, समाज कल्याण हाच ईदचा मुख्य उद्देश आहे. इस्लाम धर्मामध्ये त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक नशा असणारी मादक वस्तू वाईट आहे आणि हराम आहे. नशा आणणारे प्रत्येक पेय हराम आहे. दारूच्या संदर्भात इस्लामचा एक नियम असा आहे की अंमली वस्तूचा कमीत कमी प्रमाणात सुद्धा वापर करण्याची परवानगी नाही. पवित्र कुरान मध्ये दारूला अगदी हराम, निषिद्ध आणि नापाक अमंगल म्हटले गेले आहे. जे लोक अल्लावरती श्रद्धा ठेवतात त्यांना व्यसनापासून स्वतःला वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. दारू पासून व अंमली पदार्थापासून दूर राहा, आरोग्य सांभाळा, आयुष्य वाचवा आणि सुखी समाधानी व्हा. या बकरी ईदच्या निमित्ताने आपण सर्वांनी वाईट व्यसनांना तिलांजली दिली पाहिजे. बकरी ईदच्या काळात मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात.

आणि बकरी ईदचा संबंध हज यात्रेशीही जोडला जातो. बकरी ईदच्या सणामुळे समाजात दया, सहकार्य आणि बंधुभाव वाढतो. या सणाद्वारे त्याग, श्रद्धा, दानधर्म, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला जातो. मानवाच्या ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक वस्तू यांचा वापर काटकसरीने करावा. गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यास पवित्र कुराण मनाई करतो. बकरी ईद हा कुर्बानीचा अर्थात त्यागाचा दिवस आहे. बकरी ईदमधून इस्लामला आपल्या अनुयायाकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यागाची अपेक्षा असते. त्यामध्ये संपत्ती, दारिद्र्यात खितपत पडलेल्या गोर गरिबांच्या सेवेस स्वतःचे जीवन व्यतीत करताना दुसऱ्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करावा हाच कुर्बानीचा खरा अर्थ आहे. दुसऱ्यासाठी जीवन जगण्याची प्रेरणा बकरी ईदमुळे मिळते. बकरी ईद आणि ईश्वराचे खास प्रेषित हजर इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा घनिष्ठ संबंध आहे. बकरी ईदचा इतिहास खूप प्राचीन आहे परंतु खूप प्रसिद्ध आहे. प्रेषितांचा जन्म इराकमधील ऊर शहरात झाला. ज्या वातावरणात त्यांनी डोळे उघडले तेथे घडत नसावे असे कोणतेही कुकर्म शिल्लक राहिलेले नव्हते. प्रेषिताने त्याविरुद्ध बंड पुकारले व जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. प्रेषितांना अपत्य नव्हते. अपत्य होण्यासाठी त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली. ईश्वराने त्यांची प्रार्थना मान्य केली आणि त्यांना पुत्ररत्न दिले. या पुत्राचे नाव इस्माईल ठेवले. इस्माईल 11 वर्षाचा असताना प्रेषितांना स्वप्न पडले. ईश्वरी मार्गात कुर्बानी बलिदान देण्याचा आदेश त्यांना या स्वप्नाद्वारे दिला. काही जनावराची कुर्बानी दिली मात्र तिसऱ्यांदा तेच स्वप्न पुन्हा पडले. त्यात त्यांना ईश्वरी आदेश आला की सर्वात प्रिय व आवडत्या वस्तूची कुर्बानी द्या. ईश्वराला आपल्या प्रिय पुत्राचे बलिदान हवे आहे. हे प्रेषित यांच्या लक्षात आले. ते जराही डगमगले नाहीत. त्यांनी पुत्रास तयार करण्यास पत्नी हजरा यांना सांगितले. पत्नीने अगदी तसेच केले. पित्याद्वारे पुत्राचे बलिदान दिले जाणार होते हे सर्व लक्षात आल्यानंतर आई हजरा या देखील ईश्वराच्या आदेशाचे पालन करण्यावर दृढ होत्या. प्रेषित पुत्र इस्माईल यांच्या कुर्बानी दिली मात्र डोळे उघडून पाहतात तेव्हा त्यांना आपल्या पुत्राच्या जागी एका मेंढ्याचा बळी केल्याचे आढळले. आपला पुत्र बाजूलाच जिवंत पाहून प्रेषित यांच्या डोळ्यातून अनादरस्वरूप वाहू लागले. प्रेषित यांच्या निष्ठेला सलाम करण्याचा सण म्हणजेच बकरी ईद होय. आपल्या जीवापेक्षाही श्रेष्ठ असणारी प्रत्येक वस्तू ईश्वराच्या मार्गात समर्पित त्याग करण्याची शिकवण प्रेषित यांनी दिली. द्वेषाचा त्याग करून प्रेमाचा संदेश हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिला होता. कुर्बानीचा मूळ हेतू श्रद्धावंत लोक विसरू लागले आहेत. आम्ही असे मानतो फक्त पशुची कुर्बानी करणे म्हणजे कुर्बानी असं काही नाही तर वाईट विचार आचरणाची कुर्बानी करणे महत्वाचे आहे. कुर्बानी द्यायची असेल तर खरे बोलण्याची सवय लावा आणि खोट्याची कुर्बानी द्या म्हणजे सत्याचा विजय होईल. कुर्बानी अशी द्या की द्वेषाला थारा देऊ नका. आपल्या मधील वाईट गुण म्हणजे ईर्ष्या, तिरस्कार, अळस, भेदभाव अनेक व्यसनाची कुर्बानी द्या. यासारखी कुर्बानी दिली तर आपले आयुष्य सुखमय आनंदी होईल. आपल्या एका चुकीमुळे आपला परिवार आणि समाजाला त्रास होऊ नये याची कुर्बानी द्या. हीच खरी कुर्बानी ईश्वराला आवडते. आपल्यातील वाईट शब्दांची कुर्बानी द्या. वाईट जीवनशैलीची कुर्बानी द्या. लोकांची मने दुखविली जाणार नाहीत असे आचरण ठेवा. आपल्या सभोवताल अमन शांती प्रेमाचा वर्षाव राहो असे आचरण ठेवा. आयुष्यात प्रत्येक क्षणी येणाऱ्या अडचणीची कुर्बानी द्या म्हणजे आपले आयुष्य सुखमय मंगलमय होईल. इस्लाममध्ये त्यागाला अन्य साधारण महत्व आहे. बकरी ईदच्या पुण्याईने ईश्वराची कृपादृष्टी अखिल मानव जातीवरती हो आणि अखिल मानव जातीचे

0: दृश्य सुखमय हो, हीच बकरीची दुआ प्रार्थना आहे। मला या आकाशवाणी सांगली केंद्राने बकरी ईद विषयी माहिती देण्यासाठी मला सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहोत आणि सर्वांना बकरी ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
1: श्रोतेहो, बकरी ईदच्या निमित्तानं जमीर नर्देकर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत। आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात।
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कलंदर आझाद कव्वाल आणि सहकारी यांनी गायलेली ही कव्वाली.

कलंदर आझाद कव्वाल आणि सहकारी यांनी गालेली कव्वाली आपण ऐकलीत. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:45 होतात. आता सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, त्यानंतर रात्री 9 न्यूज @9 हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर.

0: मला एक काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
1: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलत. पुढचं पाऊल या चित्रपटासाठी संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया

गोंधळात गोंधळ या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गीत, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. दाम करी काम या चित्रपटासाठी संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.

0: बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. भिंगरी या चित्रपटासाठी स्वर होता महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: त्याची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये आज आपण ऐकणार आहात बबनराव हळदणकर यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग सारनट.